नमस्कार. 233 एक मीटर म्हळ्यारच 1287 किलो हर्ट्साचेर आमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलावेल्यान उलयतात. तेच वांगडा 1278 किलो हर्ट्साचेर डिजिटल मोडाचेर तुमकां आयकूंक मेळटा न्यूज ऑन एअर आनी आकाशवाणी पणजी. आयकप्यानो, आयज बार मंगळार, भारतीय सौर दीस 23 आषाढ शके 1948 म्हळ्यारच 14 जुलय 2024. सकाळची 5:55:40 जातात. आयच्या आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय वाहिनीच्या प्रसारणातल्या कार्यावळींक आता आमी सुरुवात करतात. सुप्रभात.

जो सुखदायक आणि बुद्धिदाता, मुक्तिदायक आणि कलाधिपती अशा श्री गणरायाची भक्ती करूया, गाऊया ताची तुस्त।

मधुर आणि म्हवाळ असे त्याचे रूप, अलौकिक त्याच्या गुण आणि सोबीत त्याची नदर, गावया त्याची आरत आणि नमुया त्याचे पावलार.

बुद्धिदायक तो गणराया, सुखदायक तो विनायक, विघ्ननाशक असो तो लंबोदर, आणि भक्तवत्सल तो वक्रतुंड। गावया ताची तुस्त आणि नमूया ताच्या पावलार, मागूया ताचो आशीर्वाद।

ऐकपर्यंत तुम्ही ट्यून केला आकाशवाणी पणजी केंद्राचं हो महादय चॅनल. सकाळच्या बरोबर 6 वाजून 33 मिनिटं आतात या खेळात तुम्ही ऐकतात आमची भक्ती गाण्याची कार्यवळ आमचा आधार.

हे परमेश्वरा, तुझे शिवाय कोण दीत आधार जीवाक या? तुझे आधारान सरता जिवीत या धर्तेरे वेल्या भक्तांचे असोच मेळचो तुजो हात दुखी आणि कश्टी जिवाक या संवसारांतल्या.

आणि आमचो आधार भक्ती गाण्याची ही कार्यावळ सोपयत असताना जय जयकार आमचे भू माय भूयेचो करूया, दुस्ततीची मुक्त कंठान गावया, कीर्ततीची पुराय संसारात गाजोया.

0: आज आमी कान नाक आणि गळ्याची रचना पळयतले. कानाचे मुखेलपणान तीन भाग असतात, एक्सटर्नल इयर, मिडल इयर आणि इनर इयर. एक्सटर्नल इयर किंवा भायलो भागाचे मुखेल काम आवाजाची लारा, ज्याका आमी साऊंड वेव्ज म्हणतात, हे वेव्ज एकटाय करपाचे. तातूनच एक्सटर्नल ऑडिटरी कनाल हो 2.5 सेंटीमीटर लांबीचो ट्यूब असता. एक्सटर्नल इयरचे महत्वाचे काम असता ते म्हळ्यार वातावरणातल्यो साऊंड वेव्ज पडद्या मेरेन पावप. एक्सटर्नल ऑडिटरी कनालची जी कात असता तातून वेगवेगळ्यो ग्रंथी असता, ज्यो द्रव पदार्थ तयार करतात. ह्याच्या पासून कानुल्लो किंवा इयर वॅक्स तयार जाता. ह्या इयर वॅक्सचे महत्वाचे काम असता वातावरणातल्या धुळीच्या कणांपासून पडद्याचे रक्षण करप, तसेच एक्सटर्नल ऑडिटरी कनालच्या कातीचे इन्फेक्शनापासून रक्षण करप. हो कानुल्लो काढपा खातीर आमी कानान वेगवेगळ्यो वस्तू घालून तो काढपाचो प्रयत्न करतात, आणि ताका लागून कानाच्या पडद्याक आणि कातीक मार बसता. कानाचो पडदो साऊंड वेव्ज एकठांय करून कानातल्या हाडा मेरेन पावयता. कानाच्या पडद्या फाटी कानाचो मदलो भाग असता. ह्या भागाक मिडल इयर म्हणटा, जो एक एअर फिल्ड चेंबर असता. तातूनच कानाची तीन हाडां असता. ही तीन हाडां आमच्या शरीरातली सगळ्यात लहान हाडां असतात. ही हाडां पडद्याचेर आयिल्ले साऊंड वेव्ज एम्प्लिफाय म्हळ्यारूच व्हड करून इनर इयर मेरेन पावयतात. मिडल इयर हो जो भाग असता तो नाकाक ऑडिटरी ट्यूबच्या द्वारे जोडिल्लो असता. म्हणून जेन्ना आमकां थंडी जाता तेन्ना आमचो कान सुद्धा दुखपाक लागता किंवा कान ब्लॉक जाता. चडशे करून ल्हान भुरग्यांचेर हाचो चड परिणाम जाता. आतां आमी इनर इयर, जो कानाचो सामको भितरलो भाग असा, ताची कामां जाणून घेवया. आवाजाचे वेव्ज वाऱ्याच्या माध्यमांतल्यान द्रव माध्यमान चेंज करपाचे काम इनर इयर करता. हे साऊंड वेव्ज कानाची शीर इलेक्ट्रिकल सिग्नलच्या रुपान मेंदू मेरेन पावयतात. इनर इयरचे आणि एक महत्वाचे काम म्हळ्यार मेंदू आणि स्पायनल कॉर्डच्या मदतीन शरीराचो बॅलन्स सांभाळप. आता आमी नाकाची रचना पळोवया. आमकां दोन नाकपुडे असता, आणि ह्या दोन नाकपुड्या मदी एक हाड असता, ज्याका आमी सेप्टम म्हणतात. प्रत्येक नाकपुडेन आणि तीन वेगवेगळी हाडां असता, ज्याका आमी टर्बिनेट म्हणतात. ह्या टर्बिनेट्सच्या मदल्यातूनच सायनसान वचपाक वाटो असतात. आमच्या तकलेन चार असे मुख्य सायनसीस असता. सायनस म्हळ्यार बेसिकली वारो भरिल्ली मोकळी जागा. ह्या सायनसचे मुखेल काम असता आमच्या तकलेचे वजन कमी करपाचे. आमच्या तकलेन चार सायनसीस असता, ज्यांची नावां फ्रॉन्टल, मॅक्झिलरी, इथमॉइड आणि स्पिनॉइड असे असा. श्वास घेवप आणि जे वारे येतात ते फिल्टर करप हे नाकाचे मुखेल काम. आणिकू एक मुखेल काम म्हळ्यार अनेक पदार्थ वा वस्तूचे वास वळखप आणि आमकां वातावरणातल्या धोक्यापासून सावध करप. नाकाचो फाटलो भाग असता तो ताळ्या बरोबर जोडिल्लो असता. ताळ्याचे मुखेल काम म्हळ्यार अन्न नलिकेन आणि श्वास नलिकेन डायव्हर्ट करपाचे. हे करीत असताना आपूणच अन्न आणि उदीक श्वास नलिकेन वच्चे ना हाची काळजी आमचो मेंदू घेता. ह्याच बरोबर गळ्यात स्वरतंतू वा वोकल कॉर्ड्स असता, जे आमकां आवाज तयार करपाक मदत करतात. हे स्वरतंतू वेगवेगळ्या स्थितीन वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीचो आवाज तयार करतात. जो आवाज तयार जाता तो ताळो, जीब आणि तोंड मेळून वेगवेगळ्या शब्द आणि उच्चारांत बदलतात. गळ्यात आणि एक महत्वाचो अवयव असता तो म्हळ्यार थायरॉइड. थायरॉइड ग्रंथी थायरॉइड हॉर्मोन तयार करता. हो हॉर्मोन आमच्या शरीराक एकदम गरजेचो असो असा, ज्याचो उपयोग शरीरातल्या प्रत्येक अवयवान जाता. म्हणूनच हाजो प्रमाण कमी वा चड जाल्यार वेगवेगळी लक्षणां दिसून येतात.
1: संजीवनी भलायकी विशय कार्यावळीत तुम्ही ऐकतले डॉक्टर गोविंद भुस्कुटे हाणें दिली माहिती. कान, नाक आणि गळ्याची रचना ऐकबनो. आता एक नजर मारूया आयच्या आमच्या वितरपाच्या तरेकवार कार्यावळीचेर. तर अशें आसात, आयच्या दिसा वितरपाच्यो तरेकवार कार्यावळी आता ही कार्यावळीची रुपरेषा सांगून जाल्या उपरांत आयकूंक रावा बरोबर 7 वरांचेर दिल्ली केंद्रावेल्यान प्रसारीत जावपी हिंदीतल्यान खबरो. 7 वरां जावन 5 मिनटांचेर मुखेल खबरो जाल्या उपरांत शुभप्रभात ही कार्यावळ, हातूंत दिनविशेष. 7:30 पंढरीनाथ लोटलीकार हांचे उलोवप. विशय आसा उलोवप एक कला. मजगती 7:25 वेजान आसा प्रादेशीक खबरांचो. 8:50 हिंदी फिल्मी गीतां आयकूंक रावात चित्रसंगीत हे कार्यावळीत. 9:30 भक्तीदारा मराठी भक्तीगायनाची ही कार्यावळ. 10:05 कातरांची कार्यावळ. 10:30 हिंदुस्थानी शास्त्रीय संग्रहाच्या कार्यावळीत प्रोफेसर देबू चौधरी हांच्या सतार वादनात ऐकूया राग कल्याणी बिलावल, तसेच धून बांगला. गाता रहे मेरा दिल तरेकवार हिंदी फिल्मी गीतांची ही

कार्यवळ इकरा वाजून पांच मिनटांचेर आमच्या आयच्या दनपारच्या सभेत बारा वाजून पांच मिनटांचेर घरकुल हे कार्यावळीत सुख सोदताना सुनीती मराठे हांचे उलप आणि उपरांत कविता वाचन करतल्यो सुषमा तिळवे. कांदावळा कातरांची कार्यावळ दनपारा एक वाजून पांच मिनटांचेर एक वाजून चाळीस मिनटांचेर कोंकणी सुगम संगीत सदाफुली हे कार्यावळीत दोन वाजून तीस मिनटांचेर दनपारच्या सभेत आयकूंक रावात हिंदी फिल्मी गीतां. आमच्या आयच्या सांजवेच्या सभेत पांच वाजून तीस मिनटांचेर इंग्लीश युवाणीत नीती केणी हाचे उलोवप विशय आसा न्युट्रिशन अँड फिटनेस. शब्दोली कोंकणी सुगम संगीत तुमकां आयकूंक मेळटलें सांजवेळा स वाजून पंदरा मिनटांचेर. स वाजून पस्तीस मिनटांचेर कातरांची कार्यावळ. सात वरांचेर मराठी चित्रपट संगीत. सात वरां जावन वीस मिनटांचो वेळ जावन आसा प्रादेशीक खबरांचो. सात वरां जावन तीस मिनटांचेर सांजवेच्या सभेत चावडेर हे कार्यावळींत वन महोत्सव आनी गोंयची रानां ह्या विशयाचेर अमर हेबळेकार हांची सचिन सुर्लकार हांणी घेतिल्ली मुलाखत. गीत गजल हांची कार्यावळ रातच्या आठ वर जावन पंदरा मिनटांचेर. आठ वर जावन तीस मिनटांचेर इंग्लीश कार्यावळींत सिंथिया डिसोजा हांचे उलोवप द जॉयज ऑफ बींग अ ग्रँड पॅरंट. णवर जावन पंदरा मिनटांचेर दिल्ली केंद्रा वेल्यान स्पॉटलायट ही कार्यावळ. णवर जावन तीस मिनटांचेर मनी टॉक आनी णवर जावन पंचेचाळीस मिनटांचेर मंथन. धा वरांचेर रातच्या आयकूंक रावात गोंयचे रानां कातरांची कार्यावळ. तर एकपणे ह्यो आशिल्ल्यो आयच्या दिसा वितरपाच्यो आमच्यो तरेकवार कार्यावळी ज्यो तुमकां आयकूंक मेळटल्यो. 233 एक मीटर म्हळ्यारूच 1287 किलो हर्ट्झांचेर आकाशवाणी पणजी केंद्राच्या ह्या म्हादय चॅनलाचेर.

नमस्कार, हांव राजश्री कामत आनी आसात काय मुखेल खबरो. चालू वित्तीय वर्साच्या पहिल्या 3 महिन्यांत गोंयांत उक्त्या बाजारांतल्या रिणांचो आधार घेतिल्लो ना, हाचे वेल्यान आर्थिक वेवस्थापन आनी वित्तीय एकवट दिसून येता असो दावो मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी केला. कदंबा महामंडळावरवी गोंयांत ह्या सप्तका भितर नव्यो 10 डिजिटल बसी घालतले, जाल्यार फुडल्या 15 दिसां भितर आनीक 25 बसी अशी ह्या म्हयन्यांत वट्ट बसी चालीक लायतले अशी माहिती कदंबा महामंडळाचे अध्यक्ष आनी नुवेचे आमदार उल्हास नायक तुयेकार हांणी दिल्या. गोंय प्रदेश काँग्रेस सेवा दळाची कार्यकारिणी बसका पणजेच्या काँग्रेस भवनात जाली. बसकेक गोंय प्रभारी कल्पना जोशी आनी गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे सरचिटणीस आनी सेवादल प्रभारी विजय भिके हांणी मार्गदर्शन केलें. जिल्हा पंचायत वांगड्यांक दितात त्या मानधनात सरकारान वाड करची, तशेंच वेगवेगळ्या वाठारांतल्या उदरगतीच्या कामाक लागपी कामांखातीर वाढीव निधी दिवचो, जिल्हा पंचायतीच्या वांगड्यांचे हक्क वाढोवचे अशी मागणी उत्तर गोंय जिल्हा पंचायत वांगड्यांच्या बसकेत जाला. गोयचे राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू हांणी बामोळी सरकारी शाळेक भेट दिवन एक पीड मा की नाम ह्या मोहिमेखाला वृक्षारोपण केले. मुखेलमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाला उंचेल्या पांवड्यावेल्या अर्थिक परिस्थितीचो नियाळ घेवपी बसका जाली. बसकेत 2025-26 वर्सा खातीर आनी चालू वित्तीय वर्साच्या पहिल्या 3 महिन्यां खातीर राज्याच्या आर्थिक कामगिरीचो नियाळ घेतलो. वेगवेगळ्या वाठारांतल्या उदरगतीच्या कामाक लागपी वाढीव निधी करपी मागणी उत्तर गोंय जिल्हा पंचायत वांगड्याच्या बसकेत जाल्या. विद्यार्थ्यां स्कॉलरशीप प्रोग्राम 2026 ह्या येवजणेचो गोंयच्या विद्यार्थ्यांनी लाव घेवचो अशें गोंय माध्यमीक आनी उच्च माध्यमीक शिक्षक मंडळान मागला. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

0: ईशान शुभ प्रभात हे कार्यावळीत तुमका सगळ्यांक येवकार. आजच्या कार्यावळीत आम्ही ऐकतले सदचे भाषणच दिनविशेष. तेच प्रमाण 7:30 आयकूंक रावात उलोप एक कला. पंढरीनाथ लोटलीकार हांचे उलोप. मजगती 7:25 आयकूया प्रादेशिक खबरो. तर शुभप्रभात या कार्यावळीची सुरुवात करतासतना ऐकूया आयच्या दिसा इतिहासात घडिल्ल्या महत्वाच्या घडणुकांचो नियाळ घेवपी कार्यावळ दिनविशेष.
1: दिन विशेष

14 जुलय दिन विशेष. आयचो हो दीस आपले भितर कितल्योश्योच म्हत्वाच्यो अश्यो घटना नोंद करता. 1789 वर्सा पॅरिसांत फ्रेंच राज्यसत्तेच्या दडपशाहीचे चिन्ह आशिल्ले बॅस्टील तुरुंग हाचेर नागरिकांनी हल्लो केलो आनी भितर आशिल्ल्या 7 बंद्यांक मुक्त केले. ही घटना म्हळ्यारच फ्रेंच क्रांतीची म्हूर्तमेढ म्हणू येता. आयचेच हे दिसा 1867 वर्सा आल्फ्रेड नॉबेल हांणी डायनामायट ह्या स्फोटकाचे यशस्वी अशे परिक्षण केल्ले. तर इराकांत राजशाही विरुद्ध उठाव जालो आयचे दिसा 1958 वर्सा. ताचे उपरांत अब्दुल करीम कासम हे सत्तेर आयले. 14 जुलय 1960 हे दिसा चिंपांजीचो अभ्यास करपा खातीर जेन गुडॉल टांझानियातल्या अभयारण्यात दाखल जाल्यो. चिंपांजीचेर तांणी सुमार 45 वर्सां संशोधन केले. आयचेच हे दिसा 1976 वर्सा कॅनडांत मृत्यूदंडाच्या शिक्षेचेर बंदी घाली. तर जागतिक बुद्धिबळ महासंघाचे वतीन संदीप चंदा हांकां ग्रँडमास्टर पुरस्कार फावो जालो तो दीस आयचो 14 जुलय 2003. डाक तार विभागाची 160 वर्सांपासूनची तार सेवा बंद जाली ती आयचे दिसा 14 जुलय वर्स 2013. आयचेच हे दिसा थोर समाज सुधारक तशेंच केसरी मासिकाचे पयले संपादक गोपाळ गणेश आगरकर हांचो टेंभू कराड हांगा जल्म जाल्लो. वर्स आशिल्ले 1856. भारतीय कवी आनी लेखक गारिमेला सत्यनारायण हांचो जल्म आयच्या दिसाचो 14 जुलय 1893 वर्सांतलो. तर टॉम अँड जॅरीची चित्रां काडून प्रसिद्ध जाल्ले चित्रकार विलियम हेना हांचो जल्मय आयच्याच दिसाचो 14 जुलय 1910 वर्सांतलो. हिंदी सिनेसृष्टीन नामना जोडिल्ले संगीतकार रोशन हांचो जल्म आयच्या दिसाचो 14 जुलय 1917 वर्सांतलो. तांचे पुराय नाव रोशन लाल नागराथ. शास्त्रीय संगीताचो अभ्यास करतना तांणी इसराज ह्या वाद्याचेर प्रभुत्व मेळयले. ताचे उपरांत फिल्मी दुनियेंत संगीतकार म्हणून तांणी नामना जोडली. नेकी और बदी, बावरे नयन, हम लोक सारख्या फिल्मांक तांणी संगीत दिग्दर्शन केले. तांच्या ताजमहल ह्या फिल्माक 1963 वर्सा फिल्मफेअर पुरस्कार फावो जालो. आयज तांची जयंती. आयज आमी याद काडटा फिल्म संगीतकार मदन मोहन हांची. आयज तांचो स्मृती दीस. तांचो जल्म बगदाद हांगा जाल्लो. मदन मोहन राय बहादूर चुनीलाल अशे तांचे पुराय नाव. दुसऱ्या महायुद्धांत फौजी म्हणून ते सहभागी जाल्ले. पूण ताचे उपरांत सैन्यातली ही नोकरी सोडून ते आकाशवाणी केंद्रार कांय काळ काम करूंक लागले. ताचे उपरांत

इश्टानो आयज आमच्या देशाचे व्हड समाज सुधारक आणि तत्वज्ञानी विचारवंत तसेच लोकमान्य टिळक हांणी सुरू केल्ल्या केसरी या मराठी वृत्तपत्राचे पहिले संपादक गोपाळ गणेश आगरकर हांचो जल्मदीस. आगरकर हांचो जल्म महाराष्ट्रातल्या सातारा या जिल्ह्यातल्या टेंबू या गावात एका गरीब कुटुंबात. तांचे मुळावे शिक्षण जायत्या हाल अपेष्टांक तोंड दीत कराड, रत्नागिरी, अकोला हांगासर पुराय जाले. उपरांत पुणे हांगासर तांणी बीएची पदवी घेतली. शिक्षण घेता आसतनाच गोपाळ आगरकर हांची टिळकाचेर व्हड श्रद्धा आसली. महाविद्यालयात आसतनाच तांची लोकमान्य टिळकांकडेन भेट जाली. आगरकर हांणी आपणाल्या जिवितांत जायत्यो सामाजीक सुधारणा केल्यो. ते पुणेच्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे एक संस्थापक आणि फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य असले. अशा या महान समाज सुधारक महामानवाची आज जयंती.

0: आयपर्यंत तुम्ही ऐकत आहात कार्यवाही शुभ प्रभात, आकाशवाणी पणजी केंद्राचा हो महादय चॅनल.
1: नमस्कार, हांव कोंकणी साहित्यीक हेमा नायक. लेखन ही जशी एक सर्जनशील प्रक्रिया, तेच भशेन रेडिओ वेले कार्यावळी आयकुप्यांच्या विचारांक चालना दितात. अश्योच मनभुलवणे कार्यावळी प्रसारीत जातात आकाशवाणी पणजी केंद्रावेल्यान. हांव त्यो आयकून आनंद घेतां. तुम्ही मजरत ऐकात आणि आस्वाद घ्यात.
0: आयकून आता काकिणा भितरच म्हळ्यार बरोबर 7 वरां जावन 25 मिनटांचेर आयकूंक रावात प्रादेशीक खबरो.

0: आसा. राष्ट्रीय वैजकी आयोगान गोंय वैजकी महाविद्यालयात 50 एमबीबीएस जागे वाडोवपाक मान्यताय दिल्या. हाका लागून 2026-27 शिक्षणीक वर्सा सावन सुरू जावपी वट्ट प्रवेश क्षमता 200 वयल्यान 250 मेरेन वाडटली. हो म्हत्वाचो विस्तार वैजकी शिक्षण घेवपाची आशा आशिल्ल्या विद्यार्थ्यांक, खासा करून गोंयच्या तरणाट्यांक अधिक संद निर्माण करून दितले. तेच वांगडा राज्याची वैजकी शिक्षण वेवस्था आनी भलायकी सेवा घटमूट जातली अशी माहिती मुखेलमंत्री दत्त प्रमोद सावंत हांणी सोशल मिडिया पोस्टार दिल्या. गोंय प्रदेश काँग्रेस सेवा दळाची कार्यकारिणी बसका आयतारा पणजेच्या काँग्रेस भवनात जाली. बसके गोंय प्रभारी कल्पना जोशी आनी गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे सरचिटणीस तशेंच सेवा दल प्रभारी विजय भिके हांणी मार्गदर्शन केलें. बसकेत उत्तर गोंय जिल्ल्या खातीर 3 दिसांचे प्रशिक्षण शिबीर आनी दक्षीण गोंय जिल्ल्या खातीर 1 दिसाची कार्यशाळा आयोजीत करपाचो निर्णय जाला. तशेंच 9 ऑगस्टाक स्वातंत्र्य सैनिकांचो भोवमाळ सुवाळो आयोजीत करून उपरांत जनक्रांती यात्रेत सक्रीय सहभाग घेवपाचें नियोजन केलां. चलो गांव की ओर ह्या मोहिमे अंतर्गत सेवा दळाच्या कार्यकर्त्यांनी गांवोगांव वचून अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती आनी हेर मागासवर्गीय समाजांच्या लोकांकडेन प्रत्यक्ष संवाद सादचो, तांच्या वस्त्यांनी एक रात मुक्काम करून तांच्यो समस्या जाणून घेवच्यो आनी विश्वासाचे नाते उबारचे अशें आवाहन बसके वेळार कार्यकर्त्यांक काँग्रेसीच्या फुडाऱ्यांनी केलां. जिल्हो पंचायत वांगड्यांक दितात ते मानधनात सरकारान वाढ करची. तशेंच वेगवेगळ्या वाठारांतल्या उदरगतीच्या कामाक लागपी कामांखातीर वाढीव निधी दिवचो, जिल्हो पंचायतीच्या वांगड्यांचे हक्क वाढोवचे अशी मागणी उत्तर गोंय जिल्हो पंचायत वांगड्यांच्या बसकेत जाला. राज्यात वेगवेगळ्या तरेची उदरगत जावची हे खातीर तरेतरेच्या सरकारी येवजण्यांविशीं शिबिरां आयोजीत करची अशी मागणी जाल्या अशी माहिती उत्तर गोंय जिल्हो पंचायत वांगडी सिद्धेश नायक हांणी दिल्या. फाटल्या साबार वर्सा सावन जिल्हो पंचायत वांगड्याकडल्यान ह्यो मागण्यो जायत आसात. सरकारान उदरगतीच्या कामा खातीर वाढीव निधी दिला पूण आनिकूय निधीची गरज पडटा अशी सिद्धेश नायक हांणी म्हळां. मुखेलमंत्री दत्त प्रमोद सावंत ह्यो मागण्यो पुराय करतलो असो विश्वास तांणी ह्या वेळार उक्तायला. म्हायती आनी प्रसारण मंत्रालयान वर्ल्ड ऑडियो व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समीट म्हळ्यार व्हिव्स 2027 क्रिएट इन इंडिया चॅलेंज सिझन 2 हे अंतर्गत उद्योग फुडारपणाखाला आव्हाना खातीर प्रस्ताव मागयल्यात. क्रिएट इन इंडिया चॅलेंज हो व्हिव्स अंतर्गत एक प्रमुख उपक्रम आसा जाचो उद्देश माध्यम आनी मनरिजवण क्षेत्रातल्या निर्मात्यांक सोदप, तांकां वाव दिवप, तांची कुशळटाय वाडोवप आनी तांकां माची उपलब्ध करून दिवप हो आसा. भारतीय दादल्यांचो क्रिकेट पंगड आयज बर्मिंगहॅमांतल्या एज बस्टनात येजमान इंग्लंडा आड 3 खेळाच्या मालिकेचो पयलो 1 दिसाचो खेळ खेळटलो. खेळ दनपारा 3:30 जातलो. भारतीय हवामान खात्यान दिल्ले म्हायती प्रमाण फाटले 2 दीस गोंयांतल्या कांय सुवातींनी सामको कमी प्रमाणांत पावस पडला. हवामान खात्याच्या म्हायती प्रमाण पणजे चडांत चड तापमान 33.5 डिग्री सेल्सियस जाल्यार उण्यांतलें तापमान 27.4 डिग्री सेल्सियस नोंद जाला. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आमच्यो मुखावेल्यो प्रादेशीक खबरो आयका सांजेच्या 7:20 नमस्कार.
1: आयकून 7:30 हो वेळ तुम्ही ट्यून केला 233.1 मीटर म्हळ्यारूच 1287 किलो हर्ट्झाचेर आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल. शुभ प्रभात.

नमस्कार, हांव मनाली प्रभुगांवकर. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. चालू वित्तीय वर्साच्या पहिल्या 3 म्हयन्यांत गोंयान उक्त्या बाजारांतल्या रिणाचो आधार घेतिल्लो ना, हाचे वयल्यान अर्थीक वेवस्थापन आनी वित्तीय एकवट दिसून येता असो दावो मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी केला. कदंबा महामंडळावरवी गोंयात ह्या सप्तका भितर नव्यो 10 डिझल बसी घालतले, जाल्यार फुडल्या 15 दिसां भितर आनीक 25 अशे ह्या म्हयन्यांत वट्ट नव्यो 25 बसी कदंबा चालीक लायतले, अशी माहिती कदंबा महामंडळाचे अध्यक्ष आनी नुवेचे आमदार उल्हास नायक तुयेकार हांणी दिल्या. गोंय प्रदेश काँग्रेस सेवा दलाची कार्यकारिणी बसका पणजेच्या काँग्रेस भवनात जाली. जिल्हो पंचायत वांगड्यांक दितात त्या मानधनात सरकारान वाढ करची, तशेंच वेगवेगळ्या वाठारांतल्या उदरगतीच्या कामांक लागपी कामांखातीर वाढीव निधी दिवचो, जिल्हो पंचायतीच्या वांगड्यांचे हक्क वाढोवचे अशी मागणी उत्तर गोंय जिल्हो पंचायत वांगड्यांनी बसकेत केल्या. गोयचे राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू हांणी बांबोळे सरकारी शाळेक भेट दिवन एक पेड माके नाम ह्या मोहिमेखाला वृक्षारोपण केले. मुखेलमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाला उचेल्या पावड्यावेल्या अर्थिक परिस्थितीचो नियाळ घेवपी बसका जाली. आणि विद्याधन स्कॉलरशीप प्रोग्राम 2026 या येवजणेचो गोयच्या विद्यार्थ्यांनी लाव घेवचो अशें गोंय माध्यमीक आणि उच्च माध्यमीक शिक्षण मंडळान मागला. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारतीय वस्त्रोद्योगाला चालना देणाऱ्या टेक्स 2026 कार्यक्रमाचा आज दिल्लीत प्रारंभ. श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या देणग्यांच्या गैरवापराप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची सरकार आणि श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टला नोटीस. होर्मुझच्या सामुद्रधुनीत पुन्हा संघर्षाची स्थिती. अमेरिकेचे इराणवर सलग 3 हल्ले. पश्चिम बंगालमध्ये बेपत्ता नौका उलटल्याचं स्पष्ट. 9 मच्छीमारांचा मृत्यू. 6 जण अजूनही बेपत्ता. आणि लॉर्ड्स मैदानावरील क्रिकेट कसोटीत भारतीय महिला संघाचा ऐतिहासिक विजय. आता सविस्तर बातम्या. देशातल्या वस्त्रोद्योगाला चालना देणाऱ्या सर्वात मोठ्या जागतिक भारत टेक्स 2026 या कार्यक्रमाला दिल्लीत आजपासून सुरुवात होत आहे. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंह यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन होणार आहे. शेती ते धागा, कारखाना, फॅशन आणि परदेश या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 5F दृष्टिकोनावर हा कार्यक्रम आधारित आहे. वस्त्रोद्योग मूल्य साखळीतील व्यापार, गुंतवणूक, नाविन्य, धोरणात्मक चर्चा आणि धोरणात्मक भागीदारीसाठी हा कार्यक्रम प्रमुख व्यासपीठ होण्याचं उद्दिष्ट यामागे आहे. श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या उभारणीसाठी मिळालेल्या देणग्यांच्या कथित गैरवापराप्रकरणी उत्तर प्रदेश सरकारनं स्थापन केलेल्या विशेष तपास पथकानं सद्यस्थितीचा अहवाल सादर करावा असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं काल दिले. या अपहाराची सीबीआय म्हणजेच गुन्हे अन्वेषण विभागामार्फत चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकांवर सुनावणी करताना न्यायालयानं केंद्र सरकार, उत्तर प्रदेश सरकार आणि श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट यांना नोटीस बजावली. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठानं याचिकांवर सुनावणी केली. दरम्यान श्रीराम मंदिर देणगीतील अनियमितता प्रकरणात अयोध्येतील एका न्यायालयानं काल सर्व 8 आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ केली आहे. भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार चर्चेत अडथळा आल्याचं माध्यमातील वृत्त वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी फेटाळून लावलं आहे. हे वृत्त खोटं, निराधार आणि दिशाभूल करणारं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. समाज माध्यमांवरून दिलेल्या संदेशात त्यांनी उभय देशांमध्ये संतुलित व्यावसायिकदृष्ट्या अर्थपूर्ण व्यापार करार होण्यासाठी दोन्ही देश काम करत असल्याचं स्पष्ट केलं आहे. एप्रिल ते जून 2026 या पहिल्या सहामाहीच्या कालावधीत भारताची एकंदर निर्यात

232 अब्ज अमेरिकन डॉलर्सपेक्षा अधिक असण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यामध्ये 11% थोडी अधिक सकारात्मक वाढ दिसून आली. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार जून महिन्यातील एकंदर निर्यात 73 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकी असण्याचा अंदाज आहे. राष्ट्रीय परीक्षा परिषदेनं नीट 2026 फेरपरीक्षेसाठी उमेदवारांच्या ओएमआर शीट्स आणि त्यांचे नोंदवलेले प्रतिसाद neet.nta.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले आहेत. उमेदवार त्यांच्या अर्जाचा क्रमांक वापरून लॉग इन करू शकतात आणि उत्तरांची तुलनाही करू शकतात. पडताळणीनंतर तफावत आढळल्यास उमेदवार संबंधित प्रश्न आणि आपला दावा असलेला पर्याय निवडून विनापरतावा 200 रुपये प्रक्रिया शुल्क भरून आक्षेप नोंदवू शकतात. ही सुविधा उद्यापर्यंत म्हणजे 15 जुलैपर्यंत उपलब्ध आहे. उमेदवाराचा आक्षेप योग्य असल्यास शुल्क परत केलं जाईल असंही एजन्सीनं कळवलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. इराण अमेरिका यांच्यात पुन्हा एकदा संघर्ष तीव्र झाला आहे. अमेरिकेनं सलग 3रा रात्री इराणवर हल्ले केले असून त्यामुळे उभय देशांदरम्यानचा संघर्ष वाढला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पिकॅक्स माउंटन नष्ट करण्याची धमकी दिली आहे. या ठिकाणी इराणकडून युरेनियम संवर्धन केंद्र विकसित केलं जात असल्याचा संशय पाश्चात्य गुप्तचर यंत्रणांना आहे. दरम्यान होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या इराणच्या जहाज वाहतुकीवर पुन्हा एकदा निर्बंध लागू केल्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी केली आहे. त्याचबरोबर सागरी सुरक्षेचा खर्च वसूल करण्यासाठी या मोक्याच्या मार्गावरून वाहतूक करणाऱ्या मालावर 20% शुल्क आकारलं जाणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं आहे. हे निर्बंध केवळ इराणची जहाजं आणि इराणशी व्यापार करणाऱ्या जहाजांनाच लागू असतील असं त्यांनी म्हटलं आहे. त्याचवेळी अन्य देशांसाठी होर्मुझची सामुद्रधुनी खुली आहे. इतर देशांच्या व्यापारी जहाजांचा प्रवास विना अडथळा सुरू राहण्याची ग्वाहीही ट्रम्प यांनी दिली आहे. तर दुसरीकडे होर्मुझच्या सामुद्रधुनीवर आपलाच अधिकार असल्याचं इराणनं ठामपणे सांगितलं आहे. इराणच्या सरकारी प्रसारमाध्यमातील वृत्तानुसार सेंट्रल हेडक्वार्टर्सचे प्रवक्ते ब्रिगेडियर जनरल इब्राहिम झोर्बघारी यांनी इराण कोणत्याही परिस्थितीत अमेरिकेला होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या व्यवस्थापनात हस्तक्षेप करू देणार नसल्याचं म्हटलं आहे. तसंच अमेरिकेच्या सैन्याला कोणत्याही देशानं साहित्य आणि रसदीची मदत करणं म्हणजे इराणविरुद्ध युद्ध पुकारणं मानलं जाईल असंही त्यांनी स्पष्ट केल्याचं माध्यमांच्या वृत्तात म्हटलं आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जात असताना संयुक्त अरब अमिरातीच्या 2 टँकर्सवर इराणी क्रूज क्षेपणास्त्रांनी हल्ला केला. यामध्ये एका भारतीय कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला असून अन्य 6 जण जखमी झाले आहेत. होर्मुझच्या नाकेबंदीनंतर जागतिक पातळीवर कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणाऱ्या इंधन पुरवठ्याविषयी चिंता निर्माण झाली आहे. कच्च्या तेलाच्या किमतीत 9.6% वाढ झाली आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अस्थायी सदस्यपदाच्या निवडणुकीसाठी भारतानं अधिकृतपणे आपली मोहीम सुरु केली. न्यूयॉर्कमध्ये परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी भारताच्या उमेदवारीची घोषणा केली. सध्या जागतिक संघर्ष आणि अस्थिरतेच्या परिस्थितीत संयुक्त राष्ट्राच्या भूमिकेचं महत्व वाढलं असून जागतिक शांतता सुरक्षा आणि समन्यायी विकासाला चालना देण्यासाठी भारताचा शांती हा दृष्टीकोन त्यांनी मांडला. नियम विश्वास आणि सचोटी या माध्यमातून सर्वांगीण प्रगती साध्य करणं हे या दृष्टीकोनाचं ध्येय आहे. पश्चिम बंगालमध्ये या महिन्याच्या सुरुवातीला किनारपट्टीवरून बेपत्ता झालेली मासेमारी नौका बंगालच्या उपसागरात उलटल्याचं स्पष्ट झालं आहे. या घटनेत बोटीवरील 9 मच्छीमारांचा मृत्यू झाला असून 6 जण अजूनही बेपत्ता आहेत. 15 मच्छीमारांसह शंकरपूर बंदरातून रवाना झालेल्या नौकेचा संपर्क 5 जुलैपासून तुटला होता. तटरक्षक दल, नौदल आणि राज्य यंत्रणांनी संयुक्त मोहीम राबवून ही नाव शोधली. मृतदेहांची डीएनए चाचणी करून ते नातेवाईकांना सोपवण्यात येतील अशी माहिती राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री राजेश महतो यांनी दिली आहे. या दुर्घटनेबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधानांनी राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये तर जखमींना 50,000 रुपये मदत जाहीर केली आहे. महाराष्ट्रात संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील 3 महिला वारकऱ्यांचा काल रस्ते अपघातात मृत्यू झाला. पुण्याजवळ सासवड जेजुरी मार्गावर वारीतील भाविकांना एका ट्रकनं धडक दिल्यामुळे हा अपघात झाला. मृतांच्या वारसांना राज्य सरकारतर्फे प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. व्हिएतनाममधील फू क्वाक बेटाजवळ पर्यटकांच्या बोटीला झालेल्या अपघातात मृत पावलेल्या

15 भारतीय पर्यटकांचे मृतदेह काल भारतात आणण्यात आले. व्हिएतनाममधील भारतीय दूतावासानं समाज माध्यमांवरील संदेशात ही माहिती दिली आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला क्रिकेट संघानं काल ऐतिहासिक कसोटी विजय नोंदवला. क्रिकेटची पंढरी मानली जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानावर या दौऱ्यातील एकमेव कसोटी सामन्यात भारतानं यजमान इंग्लंड संघाचा 270 धावांनी सहज पराभव केला. पहिल्या डावातील 115 धावांच्या भक्कम आघाडीनंतर दुसऱ्या डावात भारतानं 7 बाद 341 धावांवर आपला डाव घोषित केला होता. 457 धावांचं लक्ष गाठताना यजमान संघाचा दुसरा डाव काल चौथ्या दिवशी 186 धावातच आटोपला. भारताकडून स्नेह राणानं 4 गडी बाद केले तर सायली सद्घरे, क्रांती गौड आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. भारताची यष्टीरक्षक फलंदाज यस्तिका भाटिया लॉर्ड्सवर कसोटी शतक झळकवणारी पहिली महिला ठरली. स्मृती मानधनानं पहिल्या डावात 83 तर दुसऱ्या डावात 70 धावा करून विजयात महत्वाचा वाटा उचलला. पहिल्या डावात 5 आणि दुसऱ्या डावात 2 बळी घेणारी भारताची वेगवान गोलंदाज क्रांती गौड सामन्याची मानकरी ठरली. दरम्यान पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातला मर्यादित षटकांचा पहिला सामना आज बर्मिंगहॅममध्ये होणार आहे. आसाममध्ये अनेक जिल्ह्यातील पूरस्थिती कायम असल्यानं कामरूप आणि कामरूप जिल्ह्यामध्ये जनजीवन विस्कळीत झालं आहे. भारतीय हवामान विभागानं आज आणि उद्या विविध जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारतीय वस्त्रोद्योगाला चालना देणाऱ्या टेक्स 2026 कार्यक्रमाचा आज दिल्लीत प्रारंभ. श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या देणग्यांच्या गैरवापराप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची सरकार आणि श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टला नोटीस. होर्मुझच्या सामुद्रधुनीत पुन्हा संघर्षाची परिस्थिती. अमेरिकेचे इराणवर सलग 3 हल्ले. पश्चिम बंगालमध्ये बेपत्ता नौका उलटल्याचं स्पष्ट. 9 मच्छीमारांचा मृत्यू, 6 जण अजूनही बेपत्ता. आणि लॉर्ड्स मैदानावरील क्रिकेट कसोटीत भारतीय महिला संघाचा ऐतिहासिक विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागावरवी मनाली प्रभुगांवकर तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. भारतान संयुक्त राष्ट्र सुरक्षा मंडळ युएनएससीचो 2028-29 काळा खातीर अस्थायी सदस्य वेचपा खातीर अधिकृतपणान वेचणूक मोहीम सुरू केल्या. व्हिएतनामात स्पीडबोट अपघातात मरण आयिल्ल्या 15 भारतीय नागरिकांच्यो कुडी मुंबयत हाडल्यो. अस्तंत बंगाल दर्यादेगेर बेपत्ता जाल्ली नुस्तेमारी ट्रॉलर बंगालच्या खाडीत सापडल्या. ह्या अपघातात 9 नुस्तेमाऱ्यांक मरण आयला जाल्यार 6 जाण बेपत्ता आसात. हॉर्मुझ समुद्र दुनीतल्या इराणी जहाज येरादारीचेर अमेरिका परतून नाकाबंदी करतली अशी घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प हांणी केल्या. भारतीय हवामान खात्यान आयज बिहार आणि ओडिशा वाठारात घोग्यांनी पाऊस पडपाचो अदमास उक्तायला. आणि लॉर्ड्सात जाल्ले मॅचीत भारतीय बायला क्रिकेट पंगडान इंग्लंडाक 270 धावड्यांनी हारोवन कसोटी इतिहासातले व्हड जैत नोंद केले. आता पुराय खबरो. संयुक्त राष्ट्र सुरक्षा मंडळ युएनएससीचो 2028-29 काळा खातीर अस्थायी सदस्य वेचपा खातीर भारतान अधिकृतपणान मोहीम सुरू केल्या. न्यूयॉर्कातल्या संयुक्त राष्ट्रांच्या मुखेल कार्यालयात भारताची उमेदवारी जाहीर करतना विदेश व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी सांगले की सध्या संवसारात वाढत वचपी संघर्ष आणि अस्थिरताय निर्माण झाल्या, जाका लागून संयुक्त राष्ट्राची भूमिका पहिली परस चड महत्वाची जाल्या. संवसारीक शांतताय सुरक्षा आणि समतावादी उदरगतीक चालना दिवपा खातीर भारताचे विचार मांडले. भारताची ताक आणि योगदान हाचेर भर दितना तांणी सांगले की संयुक्त राष्ट्र संघटनेची सुरवात जाले उपरांत भारतान सुमार 50 शांतताय राखण मिशनांनी सुमार 3,00,000 कर्मचाऱ्यांचे योगदान दिला आणि सध्या 10 मिशनांनी 4,300 वयर भारतीय जवान नेमिल्ले आसात. व्हिएतनामातल्या फूक वॉक गुजव्या लागसार जाल्ल्या बोट अपघातात मरण आयिल्ल्या 15 भारतीय पर्यटकांच्यो कुडी काल राती मुंबयत हाडल्यो. भारतीय राजनितीक अधिकाऱ्यांनी व्हिएतनामी प्रशासनाकडेन समन्वय साधून कुडी मायदेशात परत हाडपाची प्रक्रिया पुराय केल्या उपरांत व्हिएतनाम विमान कंपनीच्या विमानातल्यान तांकां हो मी चीन शारातल्यान हाडले. तमिळनाडू, आंध्र प्रदेश आणि केरळ सरकाराक बळी पडिल्ल्यांच्या कुटुंबाकडेन समन्वय साधून तांच्या मूळ सुवातेर पावपाक सांगला. व्हिएतनामातल्या भारतीय दूतावासान अपघाता उपरांत बचाव कार्य, वळख पटवप आणि कुडी मायदेशी परत हाडपा खातीर व्हिएतनाम प्रशासनाक

0: मान दिल्ल्या सहकार्या खातीर उपकार मानल्यात. ह्या म्हयन्याचे सुरवेक अस्तंत बंगाल दर्यादेगेर बेपत्ता जाल्ली एक नुस्तेमारी ट्रॉलर बंगालच्या खाडीत उलटून गेल्ल्या परिस्थितीत सापडल्या. ह्या अपघातात 9 नुस्तेमारांक मरण आयले जाल्यार 6 जाण अजूनय बेपत्ता आसात. ही ट्रॉलर 15 नुस्तेमारांसयत 2 जुलयाक शंकरपूर दर्या बंदरावयल्यान भायर सरिल्ली. 5 जुलय सावन ह्या जहाजाकडेन संपर्क उणो जाल्लो. दर्यादेग राखण, भारतीय नौदळ आनी राज्य एजन्सीच्या संयुक्त सोद कारवायेत आयतारा बंगालच्या खाडीत ह्या ट्रॉलराचो सोद लागलो. जहाजाच्या कॅबिनातल्यान मरण आयिल्ल्यांच्यो कुडी काढल्यो. ह्यो कुडी दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातल्या सीतारामपुरात हाडून वळखुपा खातीर दवरल्यात. डीएनए जुळोवपा खातीर कुटुंबाकडल्यान रक्ताचे नमुने एकठांय केल्यात. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी ह्या घडणुकेचेर दुख उक्तायला. प्रधानमंत्र्यांनी मरण आयिल्ल्यांच्या कुटुंबा खातीर प्रधानमंत्री राष्ट्रीय आधार निधीतल्यान 2 लाख रुपया आणि जखमी खातीर 50,000 रुपयांची सानुग्रह मजत जाहीर केल्या. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हांणी जाहीर केला की हॉर्मुझ समुद्र दुनीतल्या इराणी जहाज येरादारीचेर अमेरिका परतून नाकाबंदी करतली आणि दर्यावेल्या सुरक्षेचो खर्च भागोवपा खातीर रणनीती उदका मार्गातल्यान वचपी मालाचेर 20% शुल्क लागू करतली. सोशल मिडियाचेर बरयल्ल्या पोस्टात राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हांणी सांगला की ही नाकाबंदी फकत इराणाकडेन व्यापार करपी इराणी तारवांक आणि जहाजांक लागू जातली. विदेश व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी काल न्यूयॉर्कात संयुक्त राष्ट्र संघटनेचे सरचिटणीस आंतोनियो गुटेरस हांची भेट घेतल्या. अस्तंत आशिया, युक्रेन, सुदान ह्या सारख्या संवसारीक घडामोडींविशी तांणी चर्चा केली अशें डॉ जयशंकर हांणी सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टात सांगला. भारत आणि संयुक्त राष्ट्रांमधल्या सहकार्याचे बळगे तांणी उजवाड आयले. 2028-29 वर्सा खातीर संयुक्त राष्ट्र सुरक्षा मंडळान बिगर कायमस्वरुपी सुवात मेळोवपाच्या भारताच्या मोहिमेक फुडाकार दिवपा खातीर डॉ जयशंकर सध्या न्यूयॉर्कात आसात. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी आयकतात.
1: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात, आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
0: आता मुखावेल्यो खबरो. देशातल्या नागरी विमान येरादारी क्षेत्राची रचना आधुनिक करपाच्या उद्देशान तयार केल्ल्या भारतीय वायुयान अधिनियम 2024 अंतर्गत केल्ले नियम 2 सप्तका खातीर सादर करपाचे निर्देश सर्वोच्च न्यायालयान केंद्र सरकाराक दिले. एका जनहित याचिकेचेर सुनावणी करतना न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता हांच्या खंडपीठान केंद्र सरकाराक हे नियम बंद लिफाफ्यात न्यायालयात सादर करपाक सांगला. केंद्र सरकाराच्या वकिलांनी खंडपीठाक माहिती दिल्या की नियमांचो मसुदो तयार असा आणि सध्या त्याचे भाषांतर चालू केला. सर्वोच्च न्यायालयान ह्या प्रकरणाची मुखावेली सुनावणी 3 ऑगस्टाक निश्चित केल्या. नागरी विमान येरादारी क्षेत्रात पारदर्शकताय आणि प्रवाशांचे संरक्षण सुनिश्चित करपी एक सक्षम आणि स्वतंत्र यंत्रणा आसची अशी मागणी करपी जनहित याचिकेचेर सर्वोच्च न्यायालयान हो आदेश दिला. या याचिकेत भारतातल्या खासगी विमान कंपन्यांकडच्यान आकारपी विमान भाडे आणि अतिरिक्त शुल्क नियंत्रित करपाक मार्गदर्शक तत्वां निश्चित करची अशी मागणी आसा. भारत टॅक्स 2026 हो भारताचो सगळ्यात व्हड संवसारीक टेक्सटाईल इव्हेंट आयज नवी दिल्लीच्या भारत मंडपमात सुरू झालो. ह्या 4 दिसांच्या कार्यावळीत टेक्सटाईल, फॅशन, टिकाऊपण, तंत्रज्ञान, नवोन्मेष, गुंतवणूक आणि आंतरराष्ट्रीय व्यापारात भारताचे वाढत वसपी संवसारीक फुडारपण दाखयतले. अमेरिका, युके, जपान, पोर्तुगाल, स्पेन, न्यूझीलंड, दक्षिण कोरिया, दक्षिण आफ्रिका आणि नेपाळ ह्या 14 देशातले आंतरराष्ट्रीय प्रदर्शक ह्या कार्यावळीत वाटो घेवपाचे असतात असे भारत टॅक्स ट्रेड फेडरेशनचे अध्यक्ष नरेंद्र गोयंका हांणी नवी दिल्लीत घेतिल्ल्या पत्रकार परिषदेत सांगले.
2: एडिशन्स की जो सक्सेस हुई है उसे बहुत ज्यादा आत्मविश्वास से आए हैं और वो आत्मविश्वास हमको मिला कहाँ से, हमारे एग्जीबिटर्स से, हमारे जो इंडस्ट्री मेंबर्स हैं वो और ज्यादा उत्साह से आए. यहाँ पे गुड 65-70% रिपीटर्स, तो आप समझ सकते

0: देखते हैं भारत टेक्स का कितना बड़ा योगदान है टेक्सटाइल इंडस्ट्री।
1: हे कार्यावळीत उत्पादक, निर्यातदार, संसारिक खरेदीदार, गुंतवणूकदार, धोरण निर्माते, आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी मंडळ, कारागीर, स्टार्टअप आणि तंत्रज्ञान पुरवठादार एकठांय येतले. काल इंग्लंडा आड भारतीय बायला क्रिकेट पंगडान कसोटी इतिहासातले एक व्हड जैत नोंद केला. लॉर्ड्सात जाल्ले बायलांचे कसोटी मॅचीत भारतान यजमानाक 270 धावड्यांनी व्हड हार दिवन मालिका जिखली. 457 धावड्यांचे लक्ष राखून भारतान निमाणे दिसा इंग्लंडाक हारयलो. लॉर्ड्सात कसोटी मॅच जिखपी पयलो बायला पंगड जाल्ल्यान केंद्रीय खेळा मंत्री मनसुख मांडवीय हांणी भारतीय बायला क्रिकेट पंगडाक परबी दिल्या. भारतीय दादल्यांचो क्रिकेट पंगड आयज बर्मिंगमातल्या एजबेस्टन यजमानात

0: आयज बर्मिंगमांतल्या एजबेस्टनांत यजमान इंग्लंडा आड 3 मॅचींच्या मालिकेचो पयलो वनडे खेळटलो. मॅच 3:30 वरांचेर सुरू जातली. दिग्गज खेळगडो विराट कोहली आनी रोहित शर्मा भारतीय पंगडात परत येवपाचे आसात, जाल्यार फास्ट बॉलिंगाचो मुखेल आधार जसप्रीत बुमरा लेगीत परतून येता. शुभमन गिलाच्या फुडारपणाखाला आयतारा कार्डिफांत दुसरी वनडे मॅच जातली, जाल्यार ह्या म्हयन्याच्या 19 तारखेक लॉर्डसांत ह्या मालिकेची तिसरी आनी निमणी मॅच जावपाची आसा. भारतीय कनिष्ठ बायला हॉकी पंगड आयज इंग्लंडातल्या लील शॉल नॅशनल स्पोर्ट्स सेंटरात युके भोवडेचे निमाणे मॅचीत बेल्जियमा आड खेळटलो. भारतीय हवामान खात्यान आयज बिहार आनी ओडिशा वाठारात घोग्यांनी पावस पडपाचो अदमास उक्तायला. फाल्यां मेरेन ह्या वाठारांनी व्हड प्रमाणात पावस पडपाची शक्यताय आसा. तशेंच ईशान्य भारत, छत्तीसगड, झारखंड, अस्तंत बंगाल आनी सिक्कीम ह्या वाठारांनी लेगीत मध्यम ते व्हडा प्रमाणात पावस पडपाची शक्यताय आसा. आयज अंदमान आनी निकोबार जुवे, आंध्र प्रदेश, जम्मू काश्मीर, लदाख, बिहार, झारखंड, सिक्कीम, कर्नाटक आनी ओडिशा ह्या वाठारांनी लेगीत वीज आनी वादळी वाऱ्यासयत गडगड मारपाची शक्यताय आसा. तशेंच दर्यादेगेवेल्या आंध्र प्रदेशांत कांय सुवातांनी उश्णताय ल्हाराचो अदमास हवामान खात्यान उक्तायला. आता खबरो सोपोवच्या आदी परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. भारतान संयुक्त राष्ट्र सुरक्षा मंडळ युएनएससीचो 2028-29 काळा खातीर अस्थायी सदस्य वेचपा खातीर अधिकृतपणान वेचणूक मोहीम सुरू केल्या. व्हिएतनामात स्पीडबोट अपघातात मरण आयिल्ल्या 15 भारतीय पर्यटकांच्यो कुडी मुंबयत हाडल्यात. अस्तंत बंगाल दर्यादेगेर बेपत्ता जाल्ली नुस्तेमारी ट्रॉलर बंगालच्या खाडीत सापडल्या. ह्या अपघातात 9 नुस्तेमारांक मरण आयला, जाल्यार 6 जण अजूनय बेपत्ता आसात. हॉर्मुझ समुद्र धांदोणीतल्या इराणी जहाज येरादारीचेर अमेरिका परतून नाकाबंदी करतली अशी घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हांणी केल्या. भारतीय हवामान खात्यान आयज बिहार आनी ओडिशा वाठारात घोग्यांनी पावस पडपाचो अदमास उक्तायला. आनी लॉर्डसांत जाल्ले मॅचीत भारतीय बायला क्रिकेट पंगडान इंग्लंडाक 270 धावड्यांनी हारोवन कसोटी इतिहासातले व्हड जैत नोंद केले. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले आयज सांजे 6:30. नमस्कार.
1: आयकून तुमी ट्यून केला आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल 233.1 मीटर म्हळ्यारच 1287 किलोहर्ट्साचेर. सकाळची 8:51 आनी 25 सेकंद जातात. ऐकूया हिंदी फिल्मी गीताची कार्यावळ चित्रसंगीत.

शाश्वत सचदेव आणि शंतनू सुदामे हांच्या आज जोडा वाजतले उरी या फिल्मातले गीत तुम्ही ऐकतले. ऐकपनो सकाळची नऊ रातात ऐकूया मुख्य खबरं.

नमस्कार, हांव मनाली प्रभुगांवकर. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. भारतान संयुक्त राष्ट्र सुरक्षा मंडळ युएनएससीचो 2028-29 काळा खातीर अस्थायी सदस्य वेंचपा खातीर अधिकृतपणान वेंचणूक मोहीम सुरू केल्या. व्हिएतनामात स्पीड बोट अपघातात मरण आयिल्ल्या 15 भारतीय पर्यटकांच्यो कुडी मुंबयत हाडल्यो. अस्तंत बंगाल दर्यादेगेर बेपत्ता जाल्ली नुस्तेमारी ट्रॉलर बंगालच्या खाडीत सापडल्या. ह्या अपघातात 9 नुस्तेमारांक मरण आयले जाल्यार 6 जाण अजूनय बेपत्ता आसात. हॉर्मुझ समुद्र खाडीतल्यान इराणी जहाज येरादारीचेर अमेरिका परतून नाकाबंदी करतली अशी घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प हांणी केल्या. विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी काल न्यूयॉर्कात संयुक्त राष्ट्र संघटनेचे सरचिटणीस आंतोनियो गुटेरस हांची भेट घेतली. देशातल्या नागरी विमान येरादारी क्षेत्राची रचना आधुनिक करपाच्या उद्देशान तयार केल्ल्या भारतीय वायुयान अधिनियम 2024 अंतर्गत केल्ले नियम 2 सप्तका तर सादर करपाचे निर्देश सर्वोच्च न्यायालयान केंद्र सरकाराक दिल्यात. माहिती आणि प्रसारण मंत्रालयान वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट व्हेव्स 2027च्या क्रिएट इन इंडिया चॅलेंज सीझन 2 अंतर्गत उद्देग फुडारपणाखाला प्रस्ताव मागयल्यात. माध्यम आणि मनरिजवण क्षेत्रातल्या संस्थांक ह्या महिन्याच्या 31 तारखेमेरेन व्हेव्सबझार.com ह्या ऑनलाईन पोर्टलावरवी प्रस्ताव सादर करपाचे आवाहन असा. भारतीय दादल्यांचो क्रिकेट पंगड आयज बर्मिंगमातल्या एजबेस्टनात यजमान इंग्लंडा आड 3 मॅचींच्या मालिकेचो पहिलो वनडे खेळटलो. ही मॅच 3:30 वरांचेर सुरू जातली. भारतीय कनिष्ठ बायला हॉकी पंगड आयज इंग्लंडातल्या लिलचॉल नॅशनल स्पोर्ट्स सेंटरात युके भोवडेचे निमाणे मॅचीत बेल्जियमा आड खेळटलो. भारतीय हवामान खात्यान आयज बिहार आणि ओडिशा वाठारात घोग्यांनी पाऊस पडपाचो अदमास उक्तायला. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

हे असले श्रेया घोषाल हांच्या आवाजातलें जिस्म ह्या फिल्मांतलें गीत निलेश मिश्रा हांचें, संगीतकार MM क्रीम. चित्र संगीत. हिंदी फिल्मी गितांची ही मैफिल मुखार वता आसतना हॅरीस जयराज हांणी संगीतबद्ध केली. समीर हांची रचना ऐकुया. रहना है तेरे दिल में ह्या फिल्मांतलें हें गीत गायतात बॉम्बे जयश्री.

इष्टानु हॅरिस जयराज हांणी संगीतबद्ध केल्ली समीर हांची रचना तुम्ही आयकतले. बॉम्बे जयश्री हांच्या आवाजात आणि फिल्म रहना है तेरे दिल में.

0: सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीर राष्ट्रीय पुरस्कार 2026 खातीर अर्ज आमंत्रित करता. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयान वर्ष 2026 दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीरच्या राष्ट्रीय पुरस्कारांखातीर ऑनलाईन अर्ज स्वीकारूंक राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in सुरू केला. दिव्यांग व्यक्तीच्या आंतरराष्ट्रीय दिसाच्या निमतान दर वर्षा 3 डिसेंबर हे दिसा प्रतिष्ठेचे नागरी पुरस्कार भेटयतात. दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरण आणि आसपावा खातीर केल्ल्या आगळ्या वेगळ्या यत्नांखातीर आणि मोलादीक योगदानाखातीर दिव्यांग व्यक्ती आणि संस्थांचो भोवमान करतात. सर्वसमावेशक वाटेकारपणाक उमेद दिवप आणि शिक्षण, रोजगार, नवो उपक्रम, समाजसेवा तशेंच सुलभताय अशा विंगड क्षेत्रांतली व्हड कर्तृत्वां मुखार हाडप आणि दिव्यांग व्यक्तींक समाजाच्या मुखेल प्रवाहांत हाडपाक गती दिवप हो या पुरस्कारां फाटलो उद्देश आसा. ऑनलायन नामनिर्देशन प्रक्रिया 15 मे 2026 सावन सुरू जाल्या आणि ती 31 जुलै 2026 मेरेन चालू उरतली. नामनिर्देशन फकत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in हाचे वरवींच स्विकारतले. परत एकदा ऐकात www.awards.gov.in हाचे वरवींच स्विकारतले. सविस्तर मार्गदर्शक तत्वां खात्याच्या संकेतस्थळार उपलब्ध असात. संकेतस्थळ www.depwd.gov.in. परत एकदा ऐकात www.depwd.gov.in. निमाणी तारीख 31 जुलै 2026.
1: आयकपणू 9 वरां जावन 17 मिनटांचो हवे तुम्ही ट्यून केला आकाशवाणी पणजी केंद्राचो म्हादय चॅनल. चित्रसंगीत हिंदी फिल्मी गीतांची कार्यावळ तुम्ही ऐकतात आणि कार्यावळीत फुडल्या सुवातेर येसुदास. सदमाया फिल्मा खातीर गुलजार हांची रचना, संगीतकार इळिया राजा.

आणि चलचित्र संगीत हिंदी फिल्मी गीतांची ही कार्यवळ मुकाळवत असताना सागर या फिल्मातलं गीत गायतात किशोर कुमार. गीतरचना जावेद अख्तरांची आणि संगीतकार आर डी बर्मन.

आणि चित्रसंगीत कार्यावळ सोपेत असताना ऐकूया. संजीव दर्शन हांचे संगीत, समीर हांची रचना, वसुंधरा दास हाणी गायले हे गीत असा तलाशा फिल्मातले.

0: आसतलो वसुंधरा दास हाणें गायल्लें तलाशा फिल्मांतलें गीत मेळटालें सानी हांचें संगीतकार संजीव दर्शन. ह्या गितां सांगताकूच हिंदी फिल्मी गितांची ही कार्यावळ चित्रसंगीत सोंपता.
1: तिन्ही सांजेला जशी दिवे लागण तशी कार्यक्रमातही वेगवेगळ्या विषयांचा समावेश, कला साहित्य संस्कृतीचा उद्घोष. संध्याकाळी 7 वाजता तिन्ही सांजा महादई चॅनलवर. तिन्ही सांजा.
0: श्रोते हो, सकाळचे ठीक 9:31 होत आहेत. आपण ट्यून केलेला आहे 233.1 MHz अर्थातच 1287 KHz आकाशवाणी पणजी केंद्राचा हा महादेव चॅनल. ऐकवत आहोत मराठी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिधारा.

माणिक वर्मा यांनी गायलेल्या या गीतानंतर ऐकूया सुधीर फडके म्हणतायत धरतीच्या लेकरारे.

हे होता सुधीर फडके यांनी गायलेलं भक्तिगीत। श्रोते हो, भक्तिधारा भक्तिगीतांचा हा कार्यक्रम पुढे नेत असताना जगदीश खेबूडकर यांनी लिहिलेलं हे प्रभाकर जोग यांनी संगीतबद्ध केलेलं गीत ऐकूया। लता मंगेशकर यांचा हा स्वर।

श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिधारा मराठी भक्तिगीतांचा कार्यक्रम आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादय चॅनलवरून. कार्यक्रम पुढे नेत असताना दशरथ पुजारी यांनी संगीतबद्ध केलेली आनंद पवार यांची रचना ऐकूया. स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

0: सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं आर एन पवार यांचं भक्तिगीत आपण ऐकत होता. दशरथ पुजारी यांनी संगीतबद्ध केलेलं. श्रोतेहो 9:45 होत आहेत. आपण ऐकता आहात भक्तिधारा मराठी गीतांचा हा कार्यक्रम आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनलवरून.
1: महिलांचे प्रश्न आणि महिलांसाठी भाषण, यशस्विनींच्या मुलाखती आणि गीतांचा नजराणा घरकुल या कार्यक्रमात सोमवारी आणि मंगळवारी दुपारी 12:05 फक्त महादेव वाहिनीवर घरकुल.
0: श्रोते हो, आज दुपारी 12:05 घरकुल या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात सुनीती मराठे यांचं भाषण सुख शोधताना आणि त्याचप्रमाणे सुषमा तिळवे यांचं कविता वाचन आणि भक्तिधारा कार्यक्रमात यानंतर लता मंगेशकर यांनी गायलेलं संत तुकाराम यांचं भक्तिगीत ऐकूया. संगीतकार श्रीनिवास खळे.

देह हा काळाचा जाणार शेवटी, संत एकनाथ यांची रचना आपण ऐकत होता. आणि भक्तिधारा या कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया संत सोयराबाई यांची रचना.

0: porea bailache.
1: आणि कथांची कार्यावर मुकाबलत असणारा एड ब्रिटन गायतात मारियालिना.

इशान, तुम्ही ऐकतात कात्रांची कार्यावळ आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादय चॅनलाचेर. कार्यावेळ मुखावरत असताना ऐकूया मळभांतलो देव गायतात मौली.

ऐकपन 10 वरां जावन 31 मिनट आता तुम्ही ट्यून केला 233 अंश 1 मीटर म्हळ्यारूच 1287 किलो हर्ट्झांचेर आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीत आता आम्ही ऐकतले प्रोफेसर देबू चौधरी हांचे सतारवादन. ताणी वाजयले राग कल्याणी बिलावल तशीच बांगला धून. कार्यावळीन सुरवेक प्रोफेसर देबू चौधरी सतारीचेर वाजयतात राग कल्याणी बिलावल.

ऐकू पाहू. तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचं महादेवी चॅनल. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची कार्यावळीत तुम्ही ऐकले प्रोफेसर डेबू चौधरी यांच्या सतारवादनात राग कल्याणी बिलावल. आता त्यांचा आणि एक राग ऐकूया जो असा धून बांगला.

इष्टानो, प्रोफेसर डेबू चौधरी हांच्या सतारवादनात तुम्ही ऐकलो राग कल्याणी बिलावट आणि राग धून बांगला. याचबरोबर हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची कार्यावळ हांगा सोपता. 11 वरांचेर तुमकां आयकूंक दिता दिल्ली केंद्रावेल्यान हिंदीतल्यो खबरो.

माय नेम इज खान या चित्रपटातलं हे गीत ऐकलंय तुम्ही शफकत अमनत अली यांच्या आवाजात. संगीतकार आशिल्ले शंकर अहसान लॉय आणि निरंजन हांनी या गीताची रचना केलेली असा. इष्टानो आता ऐकूया शान श्रेया घोषाल यांच्या जोड आवाजात जय हो या चित्रपटातलं हे गीत.

जय हो या सुप्रसिद्ध चित्रपटातलं हे गीत तुम्ही ऐकलंय शान, श्रेया घोषाल आणि शबम सबरी यांच्या जोड आवाजात. संगीतकार आशिले साजिद वाजिद, समीर अंजान हांनी या गीताची रचना केलेली असा. आता ऐकूया ए आर रहमान यांच्या आवाजात हे गीत गुरु या चित्रपटातले.

गुरु या चित्रपटातलं हे गीत तुम्ही ए आर रहमान यांच्या आवाजानं ऐकलंय आणि गुलजार यांनी या गीताची रचना केलेली असा. आता ऐकूया श्रेया घोषाल आणि अजय यांच्या जोडावाजान हे गीत.

2011 सालातलं चित्रपट सिंगम या चित्रपटातलं हे गीत ऐकलं तुम्ही श्रेया घोषाल आणि अजय यांच्या जोड आवाजात. संगीतकार आशिले अजय अतुल आणि स्वानंद किरकिरे यांनी या गीताची रचना केलेली असा. आता ऐकूया. एनिमी या चित्रपटातले हे गीत.

इष्टानो, गाता रहे मेरा दिल या कार्यावळीत तुम्ही एनिमी या चित्रपटातलं हे गीत ऐश्वर्या कुमार आणि दर्शना मेनन यांच्या जोड आवाजान तुम्ही ऐकले. आता ऐकूया सुखविंदर सिंग आणि लॉय शंकर एहसान लॉय यांच्या जोड आवाजान हे गीत.

भाग मिल्का भाग या चित्रपटातलं हे गीत तुम्ही सुखविंदर सिंग, लॉय मेंडोसा आणि शंकर महादेवन यांच्या जोड्यावजन ऐकलंय. संगीतकार आशिले शंकर एहसान लॉय, प्रसून जोशी ह्यांनी या गीताची रचना केलेली असा. ऐकू पॅनो, तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचं महादेव चॅनल. 11:33 झालेली असा आणि गाता रही मेरा दिल या कार्यावळीत आता ऐकूया हाऊसफुल या चित्रपटातलं हे गीत तरुण सागर यांच्या आवाजात.

हाऊसफुल या चित्रपटातले हे गीत तरुण सागर, अलिसा मेंडोसा आणि लॉय यांच्या जोड आवाजांनी तुम्ही ऐकले. संगीतकार शंकर एहसान लॉय आणि समीर यांनी या गीताची रचना केलेली असा. आता ऐकूया 30 मार खान या चित्रपटातलं हे गीत सुनिधी चौहान आणि विशाल यांच्या आवाजांनी.

संगीतकार आशिले विशाल शेखर, सुनिधी चौहान आणि विशाल हांच्या जोडावजन तुम्ही 30 मार खान या चित्रपटातले गीत ऐकले. विशाल डांडलानी यांनी या गीताची रचना केलेली असा. आता ऐकूया सोनू निगम आणि श्रेया घोषाल हांच्या जोडावजन वजीर या चित्रपटातले हे गीत.

वजीर या चित्रपटातले गीत सोनू निगम आणि श्रेया घोषाल यांच्या जोडावाजन तुम्ही ऐकले. संगीतकार आशिले शांतनू मोइत्रा, विधू विनोद चोप्रा यांनी या गीताची रचना केलेली असा. आता ऐकूया स्टुडंट ऑफ द इयर या चित्रपटातले हे गीत शाहिद यांच्या आवाजात.

शाहिद मालिया आणि निशा यांच्या जोडाव्याजान तुम्ही हे गीत ऐकले. स्टुडंट ऑफ द इयर या चित्रपटातले संगीतकार आशिले विशाल आणि शेखर. आता ऐकूया शंकर महादेवन आणि लॉय यांच्या जोडाव्याजान हे गीत.

0: शंकर महादेवन हांच्या आवाजान तुम्ही वेक अप सीट या चित्रपटातलं हे गीत ऐकले. संगीतकार आशिल्ले शंकर एहसान लॉय आणि जावेद अख्तर यांनी या गीताची रचना केलेली असा. आता ऐकूया शान आणि आमिर खान हांच्या जोड आवाजान तारे जमीन पर या चित्रपटातले हे गीत.
1: चकरक चीचाचो चकलोरम गंडो वंडो लकरकटम अक्को टक्को इडिगिडिगिडिगो इडिपाय विडिपाय चिकिचकचो गिलिगिलिमल सुलुसुलुमल मकनक हुकबुकुरे टुकबुकुरे चकलक बिक्को चिक्को सिलिसिलिसिलिगो बगडदुम चकडदुम चिकिचकचो

तारे जमीन पर या चित्रपटातले हे गीत तुम्ही शान आणि आमिर खान यांच्या जोडावाजन ऐकले. संगीतकार आशिले शंकर एहसान लॉय, प्रसून जोशी यांनी या गीताची रचना केलेली असा. आणि इष्टानो, या गीताबरोबरच गाता रे मेरा दिल ही कार्यावळ हा सोपता. आता घेऊया एक लहानसो विसर.

इष्टानो 233 शेक मीटर म्हणजे 1287 किलो हशेर तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचं हो माधे चॅनल. 12 झाली असतात. आता ऐकूया आईच्या कार्यावेळीची रूपरेषा. बारा 5 मिनटांचेर तुमका घरकुल ही कार्यावळ ऐकूपाक मेळटली. या कार्यावळीन आज तुमका सुख शोधताना या विषयाचेर सुनीती मराठे हांचे विचार ऐकूपाक मेळटले. ताच्या उपरांत सुषमा तिळवे हांची कविता वाचन ऐकूपाक मेळटले. 1 दिल्ली केंद्रावेल्यान संक्षेपीत केल्ले हिंदीतल्यान खबरो 1 5 मिनटांचेर कोंकणीतल्यान मुखेल खबरो ऐकूपाक रावात. ताच्या उपरांत कानळा ओवळा ही कार्यावळ तुमकां ऐकूपाक मेळटली. 1:30 मुंबई केंद्रावेल्यान संक्षेपीत केल्यो मराठीतल्यान खबरो 1:45 सदा फुली ही कार्यावळ तुमकां ऐकूपाक मेळटली. 2 मिड डे न्यूज इन इंग्लीश 2:15 दोपहर समाचार 2:30 हिंदी चित्रपट संगीताची कार्यावळ तुमकां ऐकूपाक मेळटली. 3 दिल्ली केंद्रावेल्यान संक्षेपीत केल्ले हिंदीतल्यान खबरो 3:05 इंग्लिशीतल्यान खबरो आणि 3:10 कोंकणीतल्यान मुखेल खबरो ऐकूपाक रावात. पाच 28 मिनटांचेर आयची निमणी सभा सुरू जातली. 5:30 युववाणी इंग्लिश ही कार्यावळ तुमकां ऐकूपाक मेळटली. या कार्यावळीत तुमकां न्युट्रिशन अँड फिटनेस या विशयाचेर नीती हांचे विचार ऐकूपाक मेळटले. 5:58 कोंकणीतल्यान खबरो 6 दिल्ली केंद्रावेल्यान संक्षेपीत केल्ले हिंदीतल्यान खबरो 6:10 एम्प्लॉयमेंट न्यूज 6:15 शब्दुली 6:30 कोंकणीतल्यान खबरो 6:35 कातारा 7 मराठी चित्रपट संगीत 7:20 प्रादेशिक खबरो 7:30 चावडेर 8:05 मुंबई केंद्रावेल्यान संक्षेपीत केल्यो मराठीतल्यान खबरो तुमकां ऐकूपाक मेळटले. गीत गजल 8:15 इंग्लिश कार्यक्रम तुमकां 8:30 ऐकूपाक मेळटलो. 8:45 समाचार संध्या 9 न्यूज एट 9 9:15 स्पॉटलायट 9:30 मनी टॉक 9:45 मंथन 10 गोयची लारा 11 दिल्ली केंद्रावेल्यान संक्षेपीत केल्ल्यो हिंदीतल्यान खबरो 11:05 इंग्लिशीतल्यान खबरो आणि 11:12 आयची ही निमणी सभा सोंपतली. ह्यो आशिल्ल्यो म्हादय चॅनलावेल्यान वितरोवपाच्यो तरेकवार अश्यो कार्यावळी. तुम्ही आयकले आयच्या कार्यावळीची रूपरेषा.

0: सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीर राष्ट्रीय पुरस्कार 2026 खातीर अर्ज आमंत्रित करता. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयान वर्ष 2026 दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीरच्या राष्ट्रीय पुरस्कारांखातीर ऑनलाईन अर्ज स्वीकारूंक राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in सुरू केला. दिव्यांग व्यक्तीच्या आंतरराष्ट्रीय दिसाच्या निमतान दर वर्षा 3 डिसेंबर हे दिसा प्रतिष्ठेचे नागरी पुरस्कार भेटयतात. दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरण आणि आसपावा खातीर केल्ल्या आगळ्या वेगळ्या यत्नांखातीर आणि मोलादीक योगदानाखातीर दिव्यांग व्यक्ती आणि संस्थांचो भोवमान करतात. सर्वसमावेशक वाटेकारपणाक उमेद दिवप आणि शिक्षण, रोजगार, नवो उपक्रम, समाजसेवा तसेच सुलभताय अशा विंगड क्षेत्रांतली व्हड कर्तृत्वां मुखार हाडप आणि दिव्यांग व्यक्तींक समाजाच्या मुखेल प्रवाहांत हाडपाक गती दिवप हो या पुरस्कारां फाटलो उद्देश असा. ऑनलाईन नामनिर्देशन प्रक्रिया 15 मे 2026 सावन सुरू झाल्या आणि ती 31 जुलै 2026 मेरेन चालू उरतली. नामनिर्देशन फकत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in हाचे वरवीच स्वीकारतले. परत एकदा ऐकात www.awards.gov.in हाचे वरवीच स्वीकारतले. सविस्तर मार्गदर्शक तत्वां खात्याच्या संकेतस्थळार उपलब्ध असात. संकेतस्थळ www.depwd.gov.in. परत एकदा ऐकात www.depwd.gov.in. निमाणी तारीख 31 जुलै 2026.
1: ऐकपॅनो, तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचं हो मादही चॅनल. 12:06 झाली असात. आता ऐकूया घरकुल ही कार्यवळ.

बहिणीनो, घरकुल या कार्यक्रमात तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत. या कार्यक्रमात आता ऐकूया हर्ष यांच्या आवाजात क्लासमेट या चित्रपटातलं हे गीत.

0: हर्ष आणि अमित राज यांच्या जोड आवाजात तुम्ही क्लासमेट्स या चित्रपटातलं हे गीत ऐकलं. आता ऐकूया सुख शोधताना या विषयावर सुनीती मराठे यांचे विचार.
1: मधुरा रोजच्या घरच्या जबाबदाऱ्यांनी कंटाळली आहे. मुलं, नवरा, नातेवाईक यांचं करता करता तिला स्वतःसाठी अजिबात वेळ मिळत नाही. मी बिनपगारी आहे, मला रजा नाही, हक्क नाहीत, आहेत ती फक्त कर्तव्य. खरंच या संसारात मी सुखी नाही असं ती नेहमी म्हणते. अनेक घरी मधुरासारखं म्हणणाऱ्या मिळवत्या आणि न मिळवत्या गृहिणी पहावयास मिळतात. शोधा म्हणजे सापडेल अशी एक म्हण आहे. शोध मोहिमेतूनच अनेक शास्त्रज्ञांनी विज्ञानातील शोध लावले आहेत. पण सुख कसं शोधायचं? सुख या कल्पनेला अनेक धागे आहेत. आपल्याला हवे असलेले सुख हे पुष्कळदा विषयजन्य असते, इंद्रिय गोचर असते, इंद्रियांना हवे हवेसे वाटणारे असते. विषय संपला, इच्छा पूर्ण झाली की सुख संपते, ते तात्कालिक असते. पण या व्यतिरिक्त कौटुंबिक, आत्मिक, मानसिक व बौद्धिक सुखही असते. माणूस सुखासाठी पैसा मिळवतो, त्याचा हव्यास करतो, पण पैशानं सुख मिळवता येईलच असे सांगता येत नाही. सुंदर दिसण्यासाठी सौंदर्य प्रसाधनं खरेदी करता येतील. उत्तम आरोग्यासाठी शक्तिवर्धक टॉनिक औषधं विकत आणता येतील, पण सौंदर्य आरोग्य विकत आणता येत नाही. उंची पलंग घरी आणला, त्यावर तशीच उंची गादी आणली तरी झोप मात्र खरेदी करता येत नाही. माझ्या माहितीतलं एक घर आहे, आलिशान आहे, आधुनिक आहे, सर्व सुखसोयी आहेत, कौटुंबिक सुख आहे. तिच्या अवतीभवतीचे सारे तिला सुखी प्राणी असे संबोधतात, पण ती मात्र सतत दुःखाचे रडगाणे गात असते. सुखी माणसाचा सदरा घालायला मिळावा असे म्हणते. ती जे जे काही करते ते इतरांसाठी करते, मुलांसाठी, नवऱ्यासाठी, कुटुंबियांसाठी करते.

पण स्वतःसाठी तिला काहीच करता येत नाही. ती मन मारून जगते म्हणून ती असमाधानी, पर्यायानं दुःखी आहे असं तिला वाटतं. आपण आपली कितीतरी दुःख स्वतःहूनच बोलावून घेतलेली असतात. नित्य नव्या व्यथेत स्वतःला गुरफटून घेणं हा मानवी स्वभाव आहे. जरा स्वतःवरचा केंद्रबिंदू दूर करून अवतीभवती पाहिलं तर समजेल खरं सुख इथं होतं. आपण ते पाहिलंच नाही. दुःख शोधायला मेहनत करावी लागत नाही, मात्र सुख शोधायला नजर असावी लागते. अशी नजर असेल तर छोट्या छोट्या गोष्टीतही केवढी तरी सुखाची सोबत मिळते. आपलं घर लहान असेल पण त्यात मायेची पाखर धरणारी, म्हणजे आपल्यावर माया करणारी चार गोड माणसं असतात. तुम्ही नोकरी व्यवसाय करत असाल तर घरी आल्यावर घरी असणाऱ्यांची आपुलकीनं चौकशी करा. त्यामुळे सासरची माणसंही माहेरच्या माणसांसारखी व्हायला वेळ लागणार नाही. नोकरी करत नाही, पैसा मिळवत नाही म्हणून कमीपणा घ्यायची गरज नाही. माझं घर मी माझ्या मनाप्रमाणे सांभाळू शकते, मुलांवर उत्तम संस्कार करू शकते. माझ्या घरी असण्यामुळं खाण्यापिण्याची आबाळ होत नाही, पाळणाघराची पायरी मला कधी चढावी लागली नाही. या भावना केवढ्या सुखदायी आहेत. मिळवतीच्या घरात जरा डोकावून पहा, म्हणजे तुम्ही किती सुखी आहात याचा शोध लागेल. उपनिषदांमध्ये एके ठिकाणी म्हटलं आहे की आपल्या मनातला एखादा छोटा कोपरा सुद्धा या अफाट विश्वाएवढा मोठा असतो. बाहेर धावाधाव करून जे मिळणार नाही ते बऱ्याचदा शांतपणे एका जागी बसून आणि चिंतनात मशगूल होऊन मिळू शकते. कामाच्या धावपळीत स्वतःसोबत संवाद करायला हवा, त्यासाठी आपणच वेळ काढायला हवा. वेळ मिळत नाही ही आपली नेहमीची तक्रार असते. आपण आपला दिनक्रम लिहून पहा. सकाळी उठल्यापासून अंथरुणावर पडेपर्यंत आपण काय काय करतो याची नोंद करा, म्हणजे मग केव्हा संवादासाठी वेळ मिळेल हे आपल्यालाच शोधून काढता येईल. हा संवाद कसा करायचा? आपल्या मनाला प्रश्न विचारा. माझा आजचा दिवस कसा गेला? मी कुठं चुकले? का चुकले? आज मी किती जणांना दुखावले? ते मला टाळता आले असते का? ते कसे टाळता आले असते? माझं मला कसं सुधारता येईल? प्रश्नांची उत्तरं तुमचं मनच तुम्हाला देईल. मनाबरोबरची ही 10 मिनिटं खूप बळ देतील आणि तुम्हाला सुखाच्या मार्गाकडे नेतील. आपल्याला आपलं असं वेगळं जग असलं पाहिजे. त्यासाठी छंद जपा. विणकाम, भरतकाम, वाचन, बागकाम, समाजकार्य असे कितीतरी छंद आहेत. छंद जोपासल्यानं वेळ जातो, कंटाळवाणे होत नाही, पुष्कळदा पैसाही मिळवता येतो आणि सर्वात महत्वाचे म्हणजे इतरांच्या चुकांकडे, उणीवांकडे, दोषांकडे आपले सतत लक्ष जात नाही व त्याबद्दल आपण त्यांना टोकतही नाही. दोष देणं खूप सोपं असतं पण दोष सुधारणं फार अवघड असतं. शिवाय आपण स्वतःला सुधारू शकतो, इतरांना नाही. छोट्या छंदात सुद्धा मनापासून काम केलं की अप्रतिम गुणवत्ता आपल्याला आणता येते. काही माणसांमध्ये विलक्षण जादू असते. ती माणसं असली की आसपासचं वातावरण प्रफुल्लित प्रसन्न होऊन जातं. मला असं बनता येईल का? प्रयत्न करून बघायला काय गेलं? समर्थ रामदासांनी म्हटलंय, असाध्य ते साध्य करिता सायास. दुसऱ्यांचं कौतुक करायला शिका. घरातल्या मुलांना, नवऱ्याला, वडीलधाऱ्या माणसांना व तुमच्या घरात कामाला असणाऱ्या बाईला सुद्धा समजून घ्या. मलाच सगळं समजतं अशा थाटात वागू नका. सर्वांच्या मताला किंमत द्या. त्यामुळे तुमच्या वाचून घरातल्यांचं पान हलणार नाही.

0: पण त्यांच्या डोळ्यातील आनंद समाधान तुम्हाला सुखावून जाईल. आपण फारसे विद्याविभूषित नसू, पण अक्षरांची किल्ली तर आपल्याला सापडली आहे, जी वापरून आपल्या भाषेतील सुंदर वाङ्मय आपण वाचू शकतो, ज्या वाचनातून आपल्याला आपल्यात बदल करता येतील, आपल्या कुटुंबियांना ते वाचण्याचा आग्रहही धरता येईल, ज्यामुळे त्यांच्याही समजशक्तीच्या कक्षा रुंदावतील. कडवट बोलणं, कडवट वागणं, सदैव त्रागा करणं केव्हा बरं घडतं? शारीरिक क्षमता संपते तेव्हा हे सारं घडतं. आपली शारीरिक क्षमता ओळखा, झेपेल सहन होईल एवढंच काम करा. माणसाच्या रूपानं सर्पच वळवळू लागले तर माणूसपणाला काय बरे अर्थ? धकाधकीच्या आयुष्यात सुद्धा आपलं आरोग्य सांभाळा. आपला आहार सात्विक शुद्ध घरी बनवलेला असू द्या, छंद जोपासा, वाणी मिठास असू द्या, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःशी संवाद करा, मैत्र करा. अशी अवधानं सांभाळली तर सुगंधी बाग फुलेल, जी घरच्यांना व दारच्यांनाही सुगंधित करेल.
1: सुख शोधताना या विषयावर सुनीती मराठे यांचे सुंदरसे असे विचार आपण ऐकले, आणि त्या विचारांचा उपयोग नक्कीच आमच्या दैनंदिन जीवनात करूया. आता ऐकूया. ऋषिकेश यांच्या आवाजात हे गीत.

0: ऋषिकेश रानडे आणि आर्या आंबेडकर यांच्या जोड आवाजात तुम्ही ती सध्या काय करते या चित्रपटातले हे गीत ऐकलं. आता घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि पुन्हा एकदा लवकरच भेटूया काही क्षणात. ऐकत रहा आकाशवाणी पणजी केंद्राचा हा महादेव चॅनल.
1: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत सुमार 60 कोटी लोक 5 लाख रुपया मेरेन फुकट उपचाराचे हकदार जाल्यात. आता मेरेन 12 कोटी परस चोड मुफत उपचार केल्यात, जाका लागून गरीब कुटुंबाच्या उपचार खर्चांत सुमार 2 लाख कोटी रुपयाची बचत जाल्या. आयजूच आयुष्मान ऍप डाउनलोड करून आयुष्मान कार्ड तयार करात. अधिक माहिती खातीर 1455 नंबरार कॉल करात.
1: घरकुल या कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत. या कार्यक्रमात आता ऐकूया सुषमा तिळवे यांचं कविता वाचन.
2: आपल्या प्रत्येकाच्या मनात, मनाच्या चोरकप्प्यात एक अक्षर न उलटलेली डायरी असते. सादर करते माझी कविता डायरी. एखाद्या निवांत क्षणी अलगद उलटवते मनातल्या मनात लिहिलेली डायरीतील काही पाने. एखादंच असतं दुमडलेलंही कोऱ्या पानावर असतो मनातला न उमटलेला मजकूर. दाटलेले अस्फुट भाव परत एकदा उजळून निघतात. काही आठवणी कडू गोड क्षणभर विसावते, अंजारते, गोंजारते, उसासते, गहिवरते. दुमडलेलं पान सरळ करते अन उलटत जाते पुढची पाने. त्यातलं एखादं दुमडून ठेवायला परत कधीतरी निवांत क्षण पकडून ठेवायला. स्मार्टफोन हातात आल्यानंतर सगळेच कसे स्मार्ट झालेत बघा. सादर करते कविता चिवताई. चिवताई आता काँक्रीटच्या घरात राहते. शेणाचं मेणाचं घर आता कहाणीपुरतंच. ती कहाणीही तिला आता अजिबात आवडत नाही. दारं खिडक्या कडी कोयंडा असलेलं पक्क घर आता तिच्या मालकीचं. दारं खिडक्या बंद ठेवून ती शेजारपाजार टाळते. इतराशी देणं घेणं नाही अशाच तोऱ्यात वावरते. तुझी तू माझी मी भारीच शिष्ट वागते. स्मार्टफोन हातात घेऊन नुसतीच मिरवत असते. कावळ्याची दारावरची टकटक तिला आता कटकटच वाटते. कारण सगळ्या जगाला मुठीत घेऊन ती आता स्मार्ट झालेली असते. स्मार्ट चिवची आता ऐटच भारी वाटते. लॉकडाऊनच्या काळात मनावर एक प्रकारची मरगळच आली होती. अशावेळी आरशाने कशी किमया साधली.

ते अनुभवा या कवितेतून. कवितेचं नाव आहे आरसा. माझ्या कपाटाचा आरसा निरखत असतो सारखा, माझ्या कपाटाचा आरसा निरखत असतो सारखा, येता जाता दावतो सतत, माझी वेगवेगळी वेगवेगळी रूपे अलगद, कधी गबाळ तर कधी टापटीप, कधी आसावलेली तर कधी तरतरीत, जे आहे ते आहे म्हणत दाखवत राहतो प्रतिबिंब. वास्तव बघून बिंबही आदरतं, वास्तव बघून बिंबही आदरतं, चांगलं दिसायचा प्रयत्न करतं. खरं तर मूड खराब न व्हावा म्हणून मीही टाळतेच त्याला, पण मोह काही आवरत नाही, अन छान नटून थटूनच डोकावते छान छान प्रतिबिंब दिसावं म्हणून. तोही हसून पावती देतो गालावरची खळी अलगत खुलवतो. नवरा बायकोची 50% भागीदारी कशी असते? तर ही अशी. कवितेचं नाव आहे 50%. लग्नविधी संपन्न होताना गुरुजी म्हणाले हाताला हात लावा. लग्नविधी संपन्न होताना गुरुजी म्हणाले हाताला हात लावा. ही टच थेरपी लय भारी वाटली. अर्धांगिनी म्हणून 50% हे असे सहज लाटता येतात? मनात शंका उद्भवली. नुसता हाताला हात लावून असं इनडायरेक्टली देवाशी डायरेक्ट कनेक्ट होताना अगदी मज्जाच वाटली. पण ही भागीदारीची थेरपी फक्त आणि फक्त देवापुरतीच मर्यादित. एरवी सहजासहजी मिळत नसतो 50% हिस्सा 100% योगदान देऊनही. पन्नास टक्क्यासाठी संघर्ष अटळ असतो. आता सादर करते मैत्रीवरची अल्पाक्षरी कविता. कवितेचं नाव आहे मैत्री. मैत्रीचा ओलावा एक सुखद गारवा, मैत्रीचा ओलावा एक सुखद गारवा, प्रेमाची हिरवळ अत्तराचा दरवळ, प्रेमाची हिरवळ अत्तराचा दरवळ, ऊन चांदण्याचं शेअरिंग नेहमीच कॅरिंग. मी आहेची हमी जागवते उर्मी, मी आहेची हमी जागवते उर्मी. संथ वाहणारी नदी पाहताना मनात तरंग उठतात ते हे असे. कवितेचं नाव आहे नदीचा काठ. नदीच्या काठी मन ओले ते ओले ते, नदीच्या काठी मन ओले ते उरी दाटे कोलाहल, स्वला शोधते शोधते. अशी कशी ही संथ मनी काहूर दाटते, गेई पोटात ती सारी मनी साचतच जाते, गेई पोटात ती सारे मनी साचतच जाते. देई सत्व ती मातीला रक्त आटते आटवते, शालमायेची विणते जीवा शिवा जगविते. तळ दिसे कधी मधी मनाना उमजे उमजे, तळ दिसे कधी मधी मनाना उमजे उमजे, भासे सखी ती मज दिसे प्रतिबिंब माझे, भासे सखी ती मज दिसे प्रतिबिंब माझे. आभाळा एवढ्या मनाची कशी घुसमट होते ते व्यक्त करते या कवितेतून. कवितेचं नाव आहे आभाळ. आभाळागत मोठ्या मनात कधी मळब दाटून येतं, दाटलेला कोलाहल, भावनांची सरमिसळ, अगतिकता, चिंता, मेघ असे काळवणतात. सगळंच कसं धुसर, अस्पष्ट, कोमेजलेलं, गढूळलेलं, जीवाची घालमेल. श्वासासाठी आसुसलेला चैतन्याच्या शोधात मनाला विनवते तू सर्वव्यापी आभाळाला नको ना कवेत घेऊस, नाही पेलवत आभाळून. फक्त आणि फक्त माझ्याच कयात राहशील का? 50%ची चाहूल लागली की स्त्री विश्व हादरत, पण 50%कडे सकारात्मकरित्या पाहिल्यानंतर कसं वाटतं ते पहा ह्या कवितेतून. कवितेचं नाव आहे 50%. माझ्या डोक्यावरच्या मुकुटात अधूनमधून डोकावणारी रौप्य सेना, त्या चमचमणाऱ्या चंदेरी तारा डोळे मिचकावत मला इशारा देतात. डोळ्याखालची काळी वर्तुळं, कपाळावरची मिरी, चेहऱ्यावरच्या सुरकुत्या, गालावरची पुटं वाकुल्या दाखवतात.

0: पन्नाशीच्या या टप्प्यावर मी मुळीच बदत नाही या सगळ्यांना. चांगली पुरून उरते आणि छान मिरवावंसंच वाटतं हे सगळं. डोळ्याखालची काळी वर्तुळं जणू एक नक्षीदार रांगोळीच. चेहऱ्यावरच्या सुरकुत्या मला माझ्या जीवनाच्या कॅनव्हासवर एखाद्या महान कलाकाराने ब्रशचा फटकारा मारल्यागत वाटतात. ह्या प्रत्येक लक्षणाचे, संकेतांचे मी मनापासून स्वागतच करते. मी पार केलेल्या एका मैलाच्या दगडाचीच तर ते कहाणी सांगतात. मी पार केलेल्या एका मैलाच्या दगडाचीच तर ते कहाणी सांगतात. आता तरी थोडं निवांत बस आणि स्वतःशी हितगुज कर असंच तर ते सांगत असतात. निसर्गाचा समतोल बिघडवल्याने माणसाची हानी होतच असते, पण माणसाचा मानसिक समतोल बिघडल्याने काय होतं ते व्यक्त करते या कवितेतून. कवितेचं नाव आहे वादळ. यावर्षी वादळ खूपच आली. यावर्षी वादळ खूपच आली. त्यांचं सुंदर नामकरणही झालं. कोण कुठून बारसं करतंय देव जाणे, पण सुंदर सुंदर नावं लिहून पुरती वाताहात करूनच गेली. निसर्गाने केलेला पलटवार माणसाची छान जिरवूनच गेला. अजूनही घोंगावत आहेत वादळ वासनेची. अजूनही घोंगावत आहेत वादळ वासनेची. वासनेच्या या अग्निहोत्रात जात आहेत कैक बळी. होत आहे त्यांचंही नामकरण. निर्भया एक, निर्भया दोन, निर्भया तीन. हे असं लांबतच राहील चार पाच सहा सात. होत राहतील सतत असेच घात. होत राहतील सतत असेच घात. सुन्न होऊन करत राहायची फक्त मोजदाद ह्या अशा उजेडात आलेल्या अन्न आलेल्या घटनांची. सुन्न होऊन करत राहायची फक्त मोजदाद ह्या अशा उजेडात आलेल्या अन्न आलेल्या घटनांची. सरते शेवटी उरतं फक्त एकच सत्य. नर आणि मादी ह्या दोनच जाती. नर आणि मादी ह्या दोनच जाती एकमेकांना पूरक पण ठरताहेत मारक. असा व्यक्त होतोय मनातला सल ह्या कवितेतून. मला रुजायचं होतं तुझ्या मनात. मला रुजायचं होतं तुझ्या मनात. मला फुलायचं होतं तुझ्या हृदयात. मला फुलायचं होतं तुझ्या हृदयात. पण तू तर निवडुंगाची बाग लावलीस. पण तू तर निवडुंगाची बाग लावलीस. रुजणं फुलणं सरलं फक्त रक्तबंबाळ झाले. आयुष्याच्या उतरणीवर निवडुंग छान फुलला. सुंदर लोभस फुलं पाहता आली. सुंदर लोभस फुलं पाहता आली. पण हातात धरून हुंगता नाही आली. पण हातात धरून हुंगता नाही आली.
1: सुषमा तिळवे यांची चीवताई, 50% मैत्री या विषयावर सुंदर असं कविता वाचन आम्ही ऐकलं. आता ऐकूया ऋषिकेश रानडे आणि आर्या आंबेडकर यांच्या आवाजात हे गीत.

बेला शिंदे यांच्या आवाजात मुंबई पुणे मुंबई या चित्रपटातलं हे गीत ऐकलं तुम्ही. आता ऐकूया अनघा ढोमसे यांच्या आवाजात हे गीत.

बहिणीनो, या गीताबरोबरच घरकुल हा कार्यक्रम इथेच संपत आहे. इष्टानो, एक वर झाली असत, आता ऐकूया दिल्ली केंद्रावेलन हिंदीतलो खबरो.

टॉनी बॉय हांच्या आवाजान तुम्ही हे कातार ऐकलंय आणि त्यांनीच या काताराची रचना केलेली असा आणि संगीतकार आशिले बाबूश. आता ऐकूया. टॉनी मार्टिन्स आणि एनी यंग चिको हांच्या जोड आवाजान हे कातार.

आता ऐकूया एंथनी ब्रिटो यांच्या आवाजात हे कतार.

0: इश्टानो, या कातारचे संगीतकार आशिले नॉर्मन एच ब्रिटन हांच्या आवाजान तुम्ही हे कातार ऐकले आणि त्यांनीच या काताराची रचना केलेली असा. या काताराबरोबरच काना ओळा ही कार्यावळ हांगा सोपता. 1:30 जायत येयली असा. आता ऐकूया मुंबई केंद्रावेल्यान संक्षिप्त केल्ल्यो मराठीतल्यान खबरो.
1: राजश्री आगाशे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत टेक्स 2026 नवी दिल्लीत भारत मंडपम इथं वस्त्रोद्योग मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन.

0: औक चलन फुगवट्याच्या दरात जून महिन्यात 19% वाढ. भारत युके व्यापार करार उद्यापासून लागू होणार. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अस्थायी सदस्यपदाच्या निवडणुकीसाठी भारताच्या मोहिमेला प्रारंभ. पश्चिम आशियात इराण अमेरिका संघर्ष कायम. आणि जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडूंची विजयी सलामी. नवी दिल्लीत भारत मंडपम इथं आयोजित भारत टेक्स 2026 या वस्त्रोद्योगाशी संबंधित देशातल्या सर्वात मोठ्या प्रदर्शनाचं केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंग यांच्या हस्ते आज उद्घाटन झालं. वस्त्रोद्योग राज्यमंत्री पवित्र मार्गरिटा, वस्त्रोद्योग सचिव नीलम शमी राव आणि मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. F5 म्हणजेच फार्म फायबर फॅक्टरी फॅशन आणि फॉरेन या संकल्पनेवर आधारित हा कार्यक्रम असेल. 4 दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमाचं आयोजन वस्त्रोद्योगाच्या मूल्य साखळीतले व्यवसाय, गुंतवणूक स्रोत, नाविन्य, धोरणात्मक चर्चा आणि भागीदारीसाठी एक प्रमुख व्यासपीठ बनवण्याच्या उद्देशानं करण्यात येत आहे. हे प्रदर्शन खरेदीचे सर्व विक्रम मोडेल असा विश्वास गिरीराज सिंग यांनी यावेळी व्यक्त केला.
1: दुनिया के 130 देशों से ऊपर बायर आया. अभी मोदी जी ने 56 देशों से FTA हो रहा. कुछ से हो गया है, कुछ से बाकी. ये बताता है कि आज 60,000 से ऊपर एग्जीबिटर आए. और सबसे बड़ी खासियत है इस एक्सपो में 90% MSME आए हैं. मैं उम्मीद कर रहा हूं कि इस बार जो बायर आ रहे हैं ये सारे दुनिया के रिकॉर्ड को तोड़ेंगे.
0: पश्चिम आशियातला संघर्ष आणि होर्मुझच्या समुद्रधुनीत झालेली जहाजांची नाकेबंदी यामुळे घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर जून महिन्यात वाढून 9.87% पोचलाय. उद्योग आणि वाणिज्य मंत्रालयानं ही माहिती दिली. मे महिन्यात हा दर 9.68% इतका होता. खनिज तेल आणि संबंधित उत्पादनं, अन्नपदार्थ, मूलभूत धातूंचं उत्पादन आणि रसायनं आणि रासायनिक उत्पादनं हे या वाढीमागचे मुख्य घटक असल्याचं मंत्रालयानं म्हटलंय. तर ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर मात्र जून महिन्यात 7.48% कायम राहिला. रिझर्व्ह बँकेनं चालू आर्थिक वर्षासाठी चलन फुगवट्याचा अंदाज 4.6% 5.1% वाढवलाय. वाढलेला उत्पादन खर्च आणि जागतिक स्तरावर वाढलेल्या ऊर्जेच्या किमतीचा इंधन दरांवर झालेला परिणाम यामुळे आरबीआयनं ही वाढ केली आहे. भारत आणि युनायटेड किंगडम दरम्यानचा सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार उद्यापासून लागू होणार आहे. या महत्वाच्या करारामुळे भारतातून युकेमध्ये होणाऱ्या 99% निर्यातीवर कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही. परस्परांबरोबरची धोरणात्मक भागीदारी दृढ करून नागरिकांना समृद्धी मिळवून देण्याच्या दिशेनं हे महत्वाचं पाऊल समजलं जातंय. मे 2021 वर्धित व्यापार भागीदारी आणि भारत युके रोडमॅप 2030 मान्यता देऊन दोन्ही देशांनी या कराराचा मार्ग मोकळा केला. या पथदर्शी आराखड्याच्या मदतीनं 2030 परस्परांबरोबरचा व्यापार दुप्पट करून तो 100 अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत नेण्याचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलंय. नीट यूजी फेरपरीक्षेची ओएमआर शीट आणि उमेदवारांनी नोंदवलेल्या प्रतिक्रिया एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं प्रसिद्ध केल्यात. उमेदवार त्यांच्या एप्लिकेशन नंबरचा वापर करून लॉग इन करू शकतील आणि आपल्या मूळ उत्तरांची पडताळणी करू शकतील अशी माहिती परीक्षा संस्थेच्या प्रसिद्धीपत्रकात दिली. सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं आज आपली R3 म्हणजेच त्रिभाषा सूत्राबाबतची भूमिका जारी केली. त्यानुसार सीबीएसई अंतर्गत येणाऱ्या तिसऱ्या भाषेचं मूल्यांकन केवळ शाळेतल्या अंतर्गत परीक्षांद्वारेच केलं जाईल. तसंच चालू शैक्षणिक वर्षात सीबीएसई बोर्ड तिसऱ्या भाषेची परीक्षा घेणार नाही. 9वीमध्ये जे विद्यार्थी R3 उत्तीर्ण होणार नाहीत त्यांना 10वीमध्ये प्रवेश दिला जाईल. मात्र त्यांनी 10वीच्या वर्षात ही परीक्षा उत्तीर्ण होणं आवश्यक आहे. इयत्ता 8वीतली 3 भाषांची निवड इयत्ता 9वीत कायम राहील. त्यापैकी एका भाषेची निवड R3 म्हणून करावी लागेल असं सीबीएसईनं स्पष्ट केलंय. चारा घोटाळा प्रकरणी राजद प्रमुख लालू प्रसाद यादव यांना जामीन मंजूर करण्याच्या झारखंड उच्च न्यायालयाच्या आदेशात हस्तक्षेप करायला आज सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला. या प्रकरणी प्रलंबित याचिकांवरची सुनावणी

0: जलद गतीनं घेण्याचे आदेशही न्यायमूर्ती एम एम सुंदरेश आणि न्यायमूर्ती पी बी वराळे यांच्या पीठानं झारखंड उच्च न्यायालयाला दिले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या 2028-29 या कालावधीसाठी अस्थायी सदस्यपदाच्या निवडणुकीसाठी भारतानं आपली मोहीम अधिकृतरित्या सुरु केली. न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात काल परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी भारताचा शांती हा दृष्टिकोन मांडला. संयुक्त राष्ट्रांच्या स्थापनेपासून भारतानं सुमारे 50 शांतता रक्षक मोहिमांसाठी सुमारे 3 लाख कर्मचारी दिलेत आणि सध्या 10 मोहिमांमध्ये भारताचे 4,300 पेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत आहेत असं ते यावेळी म्हणाले. सुरक्षा परिषदेत भारताच्या सहभागामुळे या अत्यंत महत्वाच्या संस्थेतली निर्णय प्रक्रिया अधिक बळकट व्हायला मदत होईल असा विश्वास जयशंकर यांनी यावेळी व्यक्त केला. संयुक्त राष्ट्रांचं सदस्यत्व पॅलेस्टाईनला मिळावं यासाठी भारतानं पाठिंबा दिलाय. बेल्जियमची राजधानी ब्रसेल्स इथं काल झालेल्या पॅलेस्टाईन डोनर ग्रुपच्या मंत्रीस्तरीय बैठकीत परराष्ट्र मंत्रालयाच्या सचिव श्रीप्रिया रंगनाथन यांनी ही माहिती दिली. अमेरिकेने काल सलग तिसऱ्या रात्री इराणवर हल्ले सुरूच ठेवल्यामुळे दोन्ही देशांमधला संघर्ष आणखी तीव्र झालाय. या हल्ल्यांमुळे इराणच्या लष्कराचं सामर्थ्य कमी होईल आणि होर्मुझच्या समुद्रधुनीतून व्यापारी जहाजांना सुरक्षितपणे प्रवास करता येईल असा अमेरिकेचा दावा आहे. होर्मुझच्या समुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या इराणच्या जहाजांवर तसंच इराणबरोबर व्यापार करणाऱ्या देशांच्या जहाजांवर 20% शुल्क आकारलं जाईल. मात्र इतर देशांच्या व्यापारी जलवाहतुकीला मोकळा मार्ग मिळेल असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प त्यांनी काल घोषित केलं होतं. मात्र इराणने होर्मुझच्या समुद्रधुनीवर आपलं वर्चस्व कायम असल्याचं म्हटलंय आणि अमेरिकेचा दावा फेटाळून लावलाय. अमेरिकेला लॉजिस्टिक सहाय्य पुरवण्याचं कोणतंही कृत्य इराणविरोधात युद्ध छेडण्याचा प्रयत्न समजला जाईल असा इशाराही इराणनं दिलाय. सीपीआय माओवादी या बंदी घातलेल्या संघटनेचा क्षेत्रीय कमांडर रवींद्र गंजू याला झारखंड पोलिसांनी लातेहार इथं अटक केली. गंजू याच्यावर झारखंड पोलिसांनी 15 लाखाचं तर राष्ट्रीय तपास संस्थेनं 5 लाखाचं बक्षीस जाहीर केलं होतं. जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून टोकियोमध्ये प्रारंभ झाला. भारताच्या पी व्ही सिंधूनं मलेशियाच्या वोंग लिंग चिंगला 21-14, 21-11 असं हरवलं. मिश्र दुहेरीत तनिषा क्रॅस्टो आणि ध्रुव कपिला यांच्या जोडीनं स्कॉटलंडच्या अलेक्झांडर डन आणि ज्युली मॅकफर्सन या जोडीला 21-16, 21-14 असं पराभूत केलं. पुरुष एकेरीत आयुष शेट्टी आणि लक्ष्य सेन यांचे सामने उद्या होतील. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला क्रिकेट संघानं काल ऐतिहासिक कसोटी विजय नोंदवला. क्रिकेटची पंढरी मानली जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानावर झालेल्या कसोटी सामन्यात भारतानं यजमान इंग्लंड संघाचा 270 धावांनी सहज पराभव केला. दरम्यान पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातला मर्यादित षटकांचा पहिला सामना आज बर्मिंगहममध्ये होणार आहे. आकाशवाणी वृत्त सेवा विभागातले माजी संचालक सेबेस्टियन रॉबर्ट यांचं नुकतंच नवी दिल्लीत निधन झालं. गेली अनेक दशकं संरक्षण क्षेत्रातल्या आणि परदेशातल्या घडामोडींचं उत्कृष्ट वार्तांकन त्यांनी केलं होतं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत टेक्स 2026 नवी दिल्लीत भारत मंडपम इथं वस्त्रोद्योग मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. घाऊक चलन फुगवट्याच्या दरात जून महिन्यात 19% वाढ. भारत युके व्यापार करार उद्यापासून लागू होणार. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अस्थायी सदस्यपदाच्या निवडणुकीसाठी भारताच्या मोहिमेला प्रारंभ. पश्चिम आशियात इराण अमेरिका संघर्ष कायम आणि जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडूंची विजयी सलामी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: ~233 म्हणजेच 1287 किलो अशेर तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचं ह महादेव चॅनल. इष्टानो 1:40 25 सेकंड जाल्ली असा. आता ऐकूया आयच्या कार्यावेळीची रूपरेषा.

आयच्या कार्यावळीची रूपरेषा ऐकल्या उपरांत तुमका सदा फुली ही कार्यावळ ऐकुपाक मेळटली. 2 वरांचेर मिड डे न्यूज इन इंग्लीश, तर 2:15 दोपहर समाचार, 2:30 हिंदी चित्रपट संगीताची कार्यावळ ऐकुपाक विसरू नकात. 3 वरांचेर दिल्ली केंद्रावयल्यान सहक्षेपीत केल्ले हिंदीतल्यान खबरो, 3:05 इंग्लिशीतल्यान खबरो आणि 3:10 कोकणीतल्यान मुखेल खबरो तुमका ऐकुपाक मेळटले. पाच वर 28 मिनिटांचेर आयची निमणी सभा सुरू जातली. 5:30 युववाणी इंग्लिश ही कार्यावळ तुमका ऐकुपाक मेळटली. या कार्यावळीन तुमका आज न्युट्रिशन अँड फिटनेस या विषयाचेर नीती हांचे विचार ऐकुपाक मेळटले. 5:58 कोकणीतल्यान खबरो, 6:00 दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत केल्ले हिंदीतल्यान खबरो, 6:10 एम्प्लॉयमेंट न्यूज, 6:15 शब्दुली कोकणीतल्यान खबरो, 6:30 कातारा, 6:35 7:00 मराठी चित्रपट संगीताची कार्यावळ तुमका ऐकुपाक मेळटली. कोकणीतल्यान प्रादेशिक खबरो तुमका 7:20 ऐकुपाक मेळटले. 7:30 चावडीर, 8:05 मुंबय केंद्रावेल्यान सहक्षेपीत केल्ल्यो मराठीतल्यान खबरो, 8:15 गीत गजल. इंग्लिशीतल्यान कार्यक्रम तुमका 8:30 ऐकुपाक मेळटलो. 8:45 समाचार संध्या, 9:00 न्यूज एट 9, 9:15 स्पॉटलाइट, 9:30 मनी टॉक, 9:45 मंथन, 10:00 गोंयचे लारा, 11:00 दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत केल्ल्यो हिंदीतल्यान खबरो, 11:05 इंग्लिशीतल्यान खबरो आणि 11:12 आयची ही निमणी सभा सोपतली. यो आशिल्ल्यो महादेव चॅनला वयल्यान विद्रोपाच्यो तरेकवार अश्यो कार्यावळी. तुम्ही ऐकल्या आयच्या कार्यावळीची रूपरेषा.

233 एक मीटर म्हणजे 1287 किलो हशेर तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचं हो मादे चॅनल. ऐकूपॅनो, 1:45 झाली असतात. आता ऐकूया सदा फुली ही कार्यावळ. तर या कार्यावळीन सुरवेक ऐकूया शान हांच्या आवाजात हे गीत.

शान हंशा आवाज तुम्ही हे गीत ऐकले. संगीतकार आशिले अशोक पत्की, उदय भिमरे हांनी या गीताची रचना केलेली असा. इष्टानो, सदाफुली या कार्यावळीन आता ऐकूया स्वप्नील बांदोडकर आणि निहिरा हांच्या जोड आवाजान हे गीत.

संगीतकार अशोक पत्की, स्वप्नील बांदोडकर आणि निहिरा यांच्या जोडावाजान तुम्ही हे गीत ऐकलंय. साईश पनंडीकर यांनी या गीताची रचना केलेली असा. सदाफुली या कार्यावळीचे आता निमणे गीत ऐकूया मुकेश घाटवाल यांच्या आवाजान.

ऐकू पेनो संगीतकार मुकेश घाटवळ हांच्या आवाजान तुम्ही हे गीत ऐकले आणि सारिका नाईक हांनी या गीताची रचना केलेली असा. या गीता बरोबरच सदा फुली ही कार्यावळ हांगा सोपता. दोन वरांचेर तुमकां ऐकूंक मेळटले मिड डे न्यूज इन इंग्लीश आणि 2:15

म्हणजेच 1287 किलो अशेर तुम्ही ट्यून इन केला आकाशवाणी पणजी केंद्राचं हो मादे चॅनल. ऐकू पॅनो, 1:30 झाली असतात. आता ऐकूया हिंदी चित्रपट संगीताची कार्यावळ. तर या कार्यावळीत सुरवेक ऐकूया कभी खुशी कभी गम या चित्रपटातलं गीत.

ऐकपेनो, 2001 सालातलं चित्रपट कभी खुशी कभी गम या चित्रपटातलं हे गीत तुम्ही सोनू निगम आणि अलका याग्निक ह्यांच्या जोड आवाजानं ऐकलंय. संगीतकार आशिल्ले संदेश शांडिल्य आणि गीतकार समीर. आता ऐकूया कनिष्क सेठ आणि कविता सेठ ह्यांच्या जोड आवाजानं हे गीत.

जुग जुग जियो या चित्रपटातले हे गीत ऐकले तुम्ही. इष्टानो, तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचं महादय चॅनल. हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यावेळीत आता ऐकूया एनिमल या चित्रपटातलं हे गीत, संगीतकार विशाल मिश्रा यांच्या आवाजात.

राजकुमार हांनी निर्देशित केल्लो रीड या चित्रपटातले हे गीत आशिल्ले. 2018 सालातलो हो चित्रपट असा. राहत फतेह अली खान हांच्या आवाजान तुम्ही हे गीत ऐकले आणि संगीतकार तनिष बागची. आता ऐकूया निकिता गांधी हांच्या आवाजान हे गीत.

पाव धारिया आणि निकिता गांधी यांच्या जोड्यावाजन तुम्ही हे गीत ऐकलंय. सूर्यवंशी या चित्रपटातले संगीतकार तनिष बागची यांनी या गीताची रचना केलेली असा. इष्टानो आता ऐकूया जुबिन नॉटियाल यांच्या आवाजान हे गीत.

ऐकू पेनू, मिशन मजनू या चित्रपटातले गीत तुम्ही जुबिन नॉटियाल यांच्या आवाजान ऐकले. संगीतकार तनिष बागची, शब्बीर अहमद यांनी या गीताची रचना केलेली असा. तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचं हो महादय चॅनल आणि हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यावळीचे आता निमणे गीत ऐकूया. ओके जानू या चित्रपटातले.

दिल्या. ह्या उपक्रमाखाला घरगुती फिजिओथेरपी, पेलेटिव आणि जेरिएट्रिक सेवा, स्ट्रोक आधार आणि डायलिसिस आणि रसायन चिकित्सा दुयेतीं खातीर थेट अँब्युलन्स अश्यो सेवा दितले अशें तांणी मुखार सांगला. नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडान आपल्या CSR उपक्रमांतल्यान भलायकी खात्याक CSR माध्यमांतल्यान 6 कोटी रुपया खर्च करून 19 गाडयो दिल्यात. 19 गाडयां मदीं 6 मुळाव्यो जिविताक आदार दिवपी सुविधा आशिल्ल्यो अँब्युलन्स, 8 जिवीत वाटावपाक लागपी आर्विल्ल्यो सुविधा आशिल्ल्यो अँब्युलन्स, 3 वखदां हाडवर करपी व्हॅन आनी 2 कार्डियक अँब्युलन्स एमर्जन्सी व्हेकल हांचो आस्पाव आसा. राष्ट्रीय न्याय वैज्ञानीक विज्ञान विद्यापीठ गोंय आनी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ आनी महासंचालक आयकर तपास कर्नाटक आनी गोंय हांच्या पालवान काल म्हळ्यार 13 जुलै 2026 दिसा सायबर आनी डिजिटल फॉरेन्सिक्साचेर 5 दिसांच्या प्रशिक्षण कार्यावळीचें उक्तावण जालें. ही कार्यावळ 17 जुलै 2026 मेरेन चलतली. सेंट थॉमस उच्च माध्यमीक विद्यालयान 34व्या स्थापणूक दिसा निमतान गोंय पुलिसांच्या एन्टी नार्कोटीक सेल आनी म्हापशे पुलिसांच्या पालवान अंमली पदार्थ आड जागृताय कार्यावळ जाली. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत सुमार 60 कोटी लोक 5 लाख रुपया मेरेन फुकट उपचाराचे हकदार झाल्यात. आता मेरेन 12 कोटी परस चोड मुफत उपचार केल्यात, जाका लागून गरीब कुटुंबाच्या उपचार खर्चांत सुमार 2 लाख कोटी रुपयाची बचत झाल्या. आयजूच आयुष्मान ऍप डाउनलोड करून आयुष्मान कार्ड तयार करात. अधिक माहिती खातीर 1455 नंबरार कॉल करात.

7 वरजन 30 मिनटांचेर चावडेर ह्या कार्यावळीन वन महोत्सव आणि फॉरेस्ट कवरिंग इन गोवा ह्या विषयाचेर अमर हेबलेकर हांची सचिन सुल्लीकर हांणी घेतिल्ली मुलाखत तुमकां आयकुपाक मेळटली. उपरांत 8 वरांचेर कार्यावळींची रुपरेषा, 8 वरजन 15 मिनटांचेर गीत गजल.

ही फिल्मी गीतांची कार्यावळ तुमकां आयकुपाक मेळटली, तशेंच 9:15 पश्चिमी संगीताची कार्यावळ आसतली ट्युजडे ट्विस्ट. उपरांत 10:05 द कंट्री म्युझिक आर ही कार्यावळ तुमकां आयकुपाक मेळटली, तशेंच 11:10 हार्ट टू हार्ट ही पश्चिमी संगीताची कार्यावळ तुमकां आयकुपाक मेळटली. तर आयकुप्यानो, ह्यो जाल्यो आयज FM रेनबो सेवेंत वितरावपाच्यो उरिल्ल्यो कार्यावळी.

धावर जाऊन 30 मिनिटाचेर हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत ह्या कार्यावळीत पंडित ए के कोगजे हांच्या गायनान राग देवगिरी बिलावल तुमका आयकुपाक मेळटलो. तशेंच दनपारच्या सभेन 11 वरांच्या 5 मिनिटांचेर गाता रहे मेरा दिल 12 वरांचेर कार्यावळींची रुपरेषा.

आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल सवर्जन 15 मिनटांनी 5 सेकंद जाल्ले आसात. आयकुया शब्दुली ही कोंकणी गितांची कार्यावळ. आयकुप्यानो सुरवेक आयकुया बिंदिया वस्तनायक हांच्या आवाजान हे सुंदरशें गीत.

ऐकू प्यानो आता ऐकूया मृण्मयी तिरोडकर यांच्या आवाजात हे गीत, उदय भेमरे यांची रचना आणि अशोक पत्की यांचे संगीत।

0: ऐकुप्यानो सिद्धार्थ महादेवन आणि गौतमी हेदे हांच्या आवाजान तुम्ही हे गीत ऐकले आणि इतल्यान शोभतुली ही कोकणी गीतांची कार्यावळ हांगात सोपता. आकाशवाणी पणजी केंद्राचो हो महादेव चॅनल 4:30 जाल्ले आसात. ऐकुया कोकणीतल्यान खबरो.
1: नमस्कार. आकाशवाणी पणजेच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी प्राप्ती गावकर तुमका राष्ट्रीय खबरो दिता. भारत टॅक्स 2024 ही भारताची सगळ्यात व्हडली संवसारीक टेक्स्टाईल कार्यावळ आज नवी दिल्लीच्या भारत मंडपमात सुरू झाली. केंद्रीय टेक्स्टाईल मंत्री गिरीराज सिंग हांणी आज ह्या कार्यावळीचे उक्तावण केले. प्रधानमंत्र्याच्या दृष्टीकोनातल्यान आयिल्ली भारत टॅक्स ही आंतरराष्ट्रीय कार्यावळ. या कार्यावळीत दर वर्सा प्रदर्शक, खरेदीदार, विक्रेते आणि भोवणेकार हांची संख्या वाढत आसा. एमएसएमई म्हळ्यार मायक्रो स्मॉल मिडियम एंटरप्रायझीस आणि उद्योजक लेगीत भारत टॅक्सात वाटो घेतात असे प्रसारमाध्यमांकडे उलयताना मंत्री गिरीराज सिंग हांणी सांगले.
2: दुनिया के 130 देशों से ऊपर बाहेर आहे. अभी मोदी जी ने 56 देशों से एफटीए हो रहा. कुछ से हो गया है, कुछ से बाकी. ये बताता है कि आज 60,000 से ऊपर एग्जीबिटर आए. और सबसे बड़ी खासियत है इस एक्सपो में 90% एमएसएमई आए हैं. मैं उम्मीद कर रहा हूं कि इस बार जो बायर आ रहे हैं ये सारे दुनिया के रिकॉर्ड को तोड़ेंगे.
1: वस्त्रोद्योग क्षेत्राक वेगवेगळ्या देशाकडले केल्ल्या मुक्त वेपार कबलातीतल्यान फायदो जाता असे केंद्रीय टेक्स्टाईल मंत्री गिरीराज सिंग हांणी फुडें म्हणले. एमटीएल बहिया आणि एमटी मोंबासा बी या दोन तारवांचेर आयज हॉर्मुझ समुद्रधुनीतल्यान हल्ल्याचेर भारतान हुस्को उक्तायला. नवी दिल्लीतल्या इराणी दूतावासाच्या डेप्युटी चीफ त्यांनी आज सकाळी विदेश मंत्रालयान आपोवन ताचे कडेन ह्या हल्ल्याचो खर निषेध केला. या दोन जहाजांचेर आशिल्ल्या वट्ट 46 खलाशांमदी 30 भारतीय लोकांचो आसपाव आशिल्लो. भूंय संपादनाच्या पुराय प्रक्रियेचे वेवस्थापन करपा खातीर रेल्वे भूमी पोर्टल सुरू करतले अशी माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हांणी आज दिली. आता कंटेनरात रसायनिक साऱ्याची येरादारी सुरू करू येता. 20 प्रकल्पात तयार जावपी फ्लाय एश आता कंटेनरात व्हरतले, जाका लागून ताचो बारीक धुल्ल पर्यावरणाक दूषित करूंक शकचो ना असे अश्विनी वैष्णव हांणी म्हणला.
3: फ्लाय एश मेजर एनवायरमेंटल हॅझार्ड. हाऊ डू वी कन्वर्ट दिस एनवायरमेंटल हॅझार्ड इन टू अ युजेबल थिंग, इन टू अ पॉझिटिव्ह इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी. ये थॉट प्रोसेस के साथ इस रिफॉर्म को लिया गया. अगर हम फ्लाय एश का एक अच्छा ट्रांसपोर्टेशन मेकॅनिझम बना सकते हैं, तो देन वी कैन यूज फ्लाय एश इन इकॉनॉमिक वे. सिमेंट में, प्रोडक्शन में यूज कर सकते हैं, या फिर रोड कंस्ट्रक्शन या किसी दूसरे कंस्ट्रक्शन में हम काम में ले सकते.
1: भारतीय रेल्वेचे आधुनिकीकरण करपाच्या उद्देशान केल्ल्या सुधारणाविषयी नवी दिल्लीत प्रसारमाध्यम माहिती देतना आपल्या मंत्रालयान निर्माण क्षेत्रात जायत्यो सुधारणा केल्यात असे अश्विनी वैष्णव हांणी सांगले. भारतातले पहिले सरकार संचलित कृत्रिम बुद्धिमत्ता म्हळ्यार एआय विद्यापीठ राज्यात येतले असे कर्नाटकाचे मुखेलमंत्री डी के शिवकुमार हांणी सांगले. बेंगळुरात गुगल कनेक्ट इंडिया 2024 उक्तावण करताना ते उलयताले. स्टार्टअप कंपनी आणि हेरांवरवी एआय संशोधन आणि विकास करपा खातीर सरकार एआय हब स्थापन करतले असे तांणी जाहीर केला. खेळ. फिफा विश्वचषकात क्वार्टर फायनलीत मोरक्कोक हरावन फ्रान्स सेमीफायनलीत पावला. आयज राती अमेरिकेतल्या टेक्सासातल्या डॅलस स्टेडियमात पहिल्या उपांत सर्तीत फ्रान्स स्पेनाआड खेळटलो. ही सर्त भारतीय वेळाप्रमाण आयज राती 12:30 सुरू जातली. हवामान. भारतीय हवामान खात्यान आयज बिहार आणि ओडिशात व्हड प्रमाणात पाऊस पडपाचो अदमास उक्तायला. फाल्यां मेरेन ईशान्य भारत, छत्तीसगड, झारखंड आणि अस्तंत बंगालातय अशीच परिस्थिती निर्माण जावपाची शक्यताय आसा. या महिन्याचे 19

0: ऐकुप्यानो अंतोनेत हांच्या आवाजान तुम्ही हे गीत ऐकले.
1: प्लास्टिकचो कोयर गटारांनी तुमता आणि म्हळे उदक गांवभर जाता. प्लास्टिकचो वापर बंद करूया, गोय प्लास्टिक मुक्त करूया. स्वच्छता ही सेवा.
2: नमस्कार, हांव कोंकणी साहित्यीक हेमा नायक. लेखन ही जशी एक सर्जनशील प्रक्रिया, तेच भशेन रेडिओवेले कार्यावळी ऐकुप्यांच्या विचारांक चालना दितात. अश्योच मनभुलोवणे कार्यावळी प्रसारित जातात आकाशवाणी पणजी केंद्रावेल्यान. हांव त्यो आयकून आनंद घेतां. तुम्ही मजरत आयकात आनी आस्वाद घ्या.

ऐकुप्यानो अमित कुमार आणि हेमलता हांच्या आवाजान तुम्ही हे गीत ऐकले. फुडल्या सुवातेर ऐकूया एच ब्रिटन हांचो आवाज.

बरे तर आयकुप्यानो ह्या गीता संगताक आयची कातारांची कार्यावळ हांगाच सोंपता. दोनशे 233 एक मीटर म्हणजेच 1287 किलोहर्ट्झ आकाशवाणी पणजी केंद्राची ही महादय वाहिनी. श्रोते हो, 7 वाजताय. ऐकूया मराठी चित्रपट संगीत. रसिक श्रोते हो, नमस्कार. मराठी चित्रपट संगीताच्या ह्या कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत. श्रोते हो, आज ह्या कार्यक्रमात सर्वप्रथम ऐकूया जगाच्या पाठीवर ह्या चित्रपटातलं गीत, आशा भोसले ह्यांचा स्वर, सुधीर फडके ह्यांचं संगीत आणि ग.दि. माडगुळकर ह्यांची रचना.

श्रोते हो, आता ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरात संसारी ह्या चित्रपटातलं गीत. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं संगीत आणि जगदीश खेबूडकर यांची रचना.

0: आपल्या जडणघडणीत आकाशवाणीची भूमिका असते फार महत्वाची. आकाशवाणी करते आपल्यावर चांगले संस्कार. आकाशवाणीबद्दल
1: गोव्याचे माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत व्यक्त करतायत आपले विचार.
2: मी लहानपणापासून आकाशवाणी ऐकतो, आजही ऐकतोय, आपणही सर्वांनी ऐकावी ही विनंती.

तिन्ही सांजेला जसे दिवे लागण तशी कार्यक्रमातही वेगवेगळ्या विषयांचा समावेश, कला साहित्य संस्कृतीचा उद्घोष, संध्याकाळी 7 वाजता तिन्ही सांजा महादई चॅनलवर, तिन्ही सांजा।

हे हो, तुम्ही ऐकत आहात मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. आता ऐकूया नटरंग ह्या चित्रपटातलं गीत. बेला शेंडे आणि अजय अतुल ह्यांचा स्वर, गुरु ठाकूर ह्यांची रचना आणि अजय अतुल ह्यांचं संगीत.

0: श्रोते हो, दाम करी काम ह्या चित्रपटातलं गीत तुम्ही ऐकलं. मन्ना डे यांचा स्वर होता. आणि ह्या गीताबरोबरच आजचा मराठी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम इथेच संपन्न होत आहे. आकाशवाणी पुंची केंद्राचं हो महादय चॅनल ऐकूप्यानो. 7:20 झाले असत. ऐकूया कोकणीतल्या प्रादेशिक खबरो.
1: नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी राजश्री कामत तुमका प्रादेशिक खबरो दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. बरी भलायकी आणि बरी शिक्षण व्यवस्था एक आदर्श समाज घडोवपाक शकता असे केंद्रीय अक्षय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नायक हांणी म्हळां. गोंयाक भलायकी मळावेली तात्काळ घरपोच सेवा दिवपी राज्य करपाच्या दिकेन भलायकी खात्याचे काम चल्लां अशी माहिती विश्वजीत राणे हांणी दिल्या. मडगांव रेल्वे स्टेशना लागसार खर देखरेख दवरपाक आनी गुन्यांवाचेर नियंत्रण हाडपाक पुलिसांनी थंय पुलीस बूत उबो करचो अशी सुचोवणी मडगांवच्या आमदार आनी भौशीक बांदकाम मंत्री दिगंबर कामत हांणी केल्या. जपानातल्या कोराती शारात आयज जाल्ले मॅचीत एफसी गोयचो जपानी जे लीग पंगड सागंत सुकरच्यान 1-0 अशा निसट्ट्या फरकान पराभव झालो. आता पुराय खबरो. नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडान आपल्या सीएसआर उपक्रमातल्यान भलायकी संचालनालयाक 6 कोटी रुपया खर्च करून 19 गाडयो दिल्यात. गाड्यांमध्ये 6 मुळावी जीवनरक्षक रुग्णवाहिका, 8 प्रगत जीवनरक्षक रुग्णवाहिका तशेंच 3 वखदां येरादारी व्हॅन आनी 2 कार्डियक एम्ब्युलन्स आपत्कालीन वाहनांचो आसपाव आसा. ह्या गाडयांचे लोकार्पण केंद्रीय अक्षय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नायक हांणी केले. हेवेळार भलायकी मंत्री विश्वजीत राणे, डीन जेपी त्रिपाठी, एनटीपीसीचे अधिकारी वंदना चतुर्वेदी हजर आशिल्ली. बरी भलायकी आनी बरी शिक्षण व्यवस्था एक आदर्श समाज घडोवपाक शकता असे श्रीपाद नायक हांणी म्हळां. खासदार निधीचो उपेग गोयच्या शिक्षणीक भलायकी भौशीक साधन सुविधा अक्षय ऊर्जेच्या मळार उपेगात येवचो म्हणून खासदार निधीतल्यान वेगवेगळी कामां आपणे केल्यात अशी माहिती त्यांनी दिली.
2: Healthcare and education always remain my highest priority. Every rupee allocated under the MPLAD fund and every CSR partnership that we have facilitated has been guided by the objective of improving the quality of the life of our people. Today's event is a continuation of that commitment. Through CSR initiative, we have earlier facilitated 4 crore state-of-art mobile cancer detection van to Goa Medical College.
1: गोंयात भलायकी मेळावेले तात्काळ घरपोच सेवा दिवपी राज्य करपाच्या दिकेन भलायकी खात्याचे काम चल्ला अशी माहिती मंत्री विश्वजीत राणे हांणी दिल्या. या उपक्रमात घरगुती फिजिओथेरपी, पॅलेटिव्ह अँड जेरियाटिक केअर, स्ट्रोक आणि डायलिसीस आणि रसायन चिकित्सा दुयेंती खातीर थेट एम्ब्युलन्स सर्व्हिस दितले अशी माहिती विश्वजीत राणे हांणी दिल्या.
3: We are going to another place and we are just trying to see how we can enhance the state cash program. It's also going to be something like where we have these ambulances and our Mr. Bhatt was discussing our health services and everybody where we are reaching out with facilities to the doorstep of the people. And so that we have ambulances like 108 and we are able to go to the home so those people and see and we have got a former director of health service who we want to put ahead of this program.
1: मुखेलमंत्री विश्वजीत राणे हांणी शारातल्या जाग्यांचे हरित पर्यावरण यंत्रणेत रुपांतर करपा खातीर केंद्रान नमो वन येवजण खाला दर प्रकल्पाक 6 कोटी मेरेन अर्थिक मजत दिवपाक मान्यताय दिल्या अशें सांगले. साखळी नगरपालिकेची नवी नगराध्यक्ष म्हणून अंजना अर्जुन कामत हांच्या नावाची घोषणा मुख्यमंत्री दत्तर प्रमोद सावंत हांणी केल्या. आदली नगराध्यक्ष सिद्धी प्रभू हिणें 8 दिसां आदी नगराध्यक्ष पदाच्या राजिनाम्या उपरांत रिते आशिल्ल्या नगराध्यक्ष पदाचेर नवी नगराध्यक्ष कोण जातली हाची साखळेकारांक उमळशीक आशिल्ली. आयज सकाळी साखळेचे आमदार आनी मुख्यमंत्री दत्तर प्रमोद सावंत हांणी सगळ्या भाजपा नगरसेवकांची बसका घेतली. ह्या बसकेत अंजना अर्जुन कामत हांच्या नावाची नगराध्यक्ष म्हणून तांणी घोषणा केली.

0: डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे जनरल मॅनेजर सर, तुमकां सगळ्यांत पयली येवकार आणि खूप महत्वाचा विषय असा सर आयचो.
1: नमस्कार, थँक्यू व्हेरी मच.
0: सर, वन महोत्सव ही संकल्पना आम्ही स्कुलात खूप वेळा ऐकताले, पळताले, सेलिब्रेट करताले आम्ही. वनभोजन म्हणा, वन महोत्सव अजूनही करतात, बऱ्या लेवलाचेर जाता सर अजूनही. ऍक्च्युली वन महोत्सव हे कित्याक साजरो करप आणि त्याच्या फाटले रिझन कितें असा सर?
1: वन महोत्सव प्रोग्राम्स युजली फर्स्ट वीक ऑफ जुलयन स्टार्ट जाता आणि ते एक प्लांटेशन्स ड्राईव्ह जो डिपार्टमेंट करता ते एक फॉर्मल हे दिला की आमचे एक स्टेट लेवल एक प्रोग्राम जाता जे हेतून आमी प्लांटिंग सिंबॉलिक प्लांटिंग एक कडेन करता आणि त्या महिन्यात आमी फ्री सॅपलिंग डिस्ट्रीब्युशन करता लोकांक पब्लिकाक की कोणे आपणाक जाय तितली झाडां येऊन व्हरची आणि ती रोवपाची असे हे असा.
0: झाडांचे महत्व कोणाक खबर ना असे ना सर, सगळ्यांक खबर असा, पण तरी सुद्धा जायते फावटी आम्ही म्हणजे आमका खबरूच ना असे किद्याक वागता काय सर, कारण आम्ही झाडां मारतात किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी करतात.
1: ना, झाडांचं महत्व खबर ना असे ना. युजली प्रॉब्लेम असो जाता की लोकांचे हे असता की जेव्हा पहिली रेग्युलेशन्स तितले नसले त्यांना रिअलाइज झाले की झाडांच मारलेली चढ जाता आणि त्या खातीर आम्ही रेग्युलेशन हाडले कंट्रोल करपा, पण त्याचा एक उलटो परिणाम झालो की केन्ना झाडार कोण रोयता त्यांना त्याला एक हे जाता की फाल्या हेच झाड म्हाका मारपाक बंदी हाडटले असो हे करून रिझनान खूप लोक फाटी सरता झाड रोवपाक, कित्याक त्यांना दिसता की हे जर झाड रोयले आपणे आणि 10 वर्षांनी आपणाक जर कट करपा जाय जर डिपार्टमेंटान आडयले जाल्यार कितें करतले. ऍक्च्युली तसे असना ते, कित्याक ऍक्ट जो असा प्रिझर्वेशन ऑफ ट्रीज ऍक्ट हो फक्त कटिंग रेग्युलेशन असा, बॅन ना. तर तुमकां जाय तशी झाडां कट करपाक मेळटा, ते रेग्युलेटेड कटिंग असता, तितलेच खातीर तो ऍक्ट आयल्लो असा.
0: खूप महत्वाची गोष्ट असा रे, खूप जणांक दिसता की आपल्याक मारूंक दिवचे ना म्हणजे कट करूंक दिवचे ना काय, पण ते रेग्युलेशन असा जातून तुमकां कट करपाक मेळटले. पण त्याच्या खातीर आणि एक गोष्ट तुमच्या कडे उलयताना कळी की जर तू एक झाड मारता जाल्यार तुमकां 5 झाडां रोवपाक जाय, हे सुद्धा रेग्युलेशन
1: असा. प्लस आणि एक स्कीमी गोयचे गव्हर्नमेंटान केल्ले असा, हे 2019 केल्ले की तुमकां जर कमर्शियल ट्री प्लांटेशन म्हणजे सपोज पेपर मिलाक सप्लाय करपाक नाल्या एका जर झाडां रोवपाचे असा ते तुका 5 वर्सांनी विदाऊट एप्लायिंग फॉर अ लायसन नाल्या कितें तू झाड रोवपाचे तेजे येऊन डिपार्टमेंट इन्स्पेक्शन करता कितली झाडां रोवंक जाता जाय तितली तुका जाय त्या स्पिसीसाचे रोवंक मेळटा आणि ते अंडर दॅट कमर्शियल ट्री प्लांटेशन जर केले रजिस्टर केले 5 वर्सांनी तुवें ताका डायरेक्ट कट करूंक मेळटा आनी आनी युजली कितें आसा हे इंडस्ट्री सपोर्टेड सपोज दांडेली पेपर मिल्स आसा ते तुका सपोर्ट करता, ते तुका हाडून रोपे हाडून दिता, ते प्लांटींग करता, ते येवन हार्वेस्टींग करता आनी घेवन वयता आनी तेजो कॉस्ट तुका मेळटा, ते परचेज करता. पण ते एका इतलेच असा की लँड तुमचे ओन असूंक जाय, तुजे ओन लँडार ते प्लांटींग करूंक जाय आनी तुमी एट द टायम ऑफ प्लांटींग ते रजिस्टर करूंक जाय.
0: बट हो एक बिझनेस हे म्हणून सुद्धा खुपशे जण करू शकता, कारण जागे खुपशा गावांनी असा सर अजून तसे बरे जागे. सो हे कोणाक खबर असे ना चडशे जणांक, सो ऐकता
1: एका पब्लिसाईज केल्ले आम्ही 2019-20 ते ऑनलाईनही असा, ते goaonline.gov.in असा ताजेर ते हे एप्लाय करूंकही मेळटा
0: एप्लाय करून. म्हाका दिसता हे जर ऐकता तुम्ही आणि तुमच्याकडे जर दिसता की हो बिझनेस म्हणून पळोवपाक शकता, कारण 5 वर्सांनी तुम्ही झाडां मारतले परत रोयतले थंय परत 5 वर्सांनी दुसरे, सो हो सर्कल चालू उरतलो. फुडें वयता आसतना एक गोष्ट जी म्हाका सर महत्वाची दिसता ती म्हळ्यार आमचे गोंय हे जिओग्राफिकली बाकीचे भारतातले बाकीच्या प्रांता सारखे इतले ना बट खूप बरे असा आमचे. सो तातूर जेव्हा तुम्ही जिओग्राफिकली पळयतात वेस्टर्न घाट्स असा प्रोटेक्ट करता आमका, ट्री एरिया जी ट्री कवर एरिया असा आणि फॉरेस्ट कवर कितलो असा सर आमचो?
1: फॉरेस्ट कवर आमचो ऍक्च्युली नॅशनल एव्हरेजाकून चड असा. ऍक्च्युली 2005 नी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया त्यांनी एक हे दौरलेलं की विदीन 20 इयर्स 31% कवरेज जाऊंक जाय ऑल ओव्हर इंडिया म्हणून. त्या टायमारच आमचे गोंयानच 31% असले, आता 34% झाला, म्हणजे ग्रीन कवर इन्क्रीज झाले असा ऑलरेडी आणि नॅशनल लेवल 24 ते 29 पर्यंत पावला त्या मोहिमे
0: अंडर. आम्ही डिपार्टमेंटाचे उलयता कारण हे प्रिझर्व करप खूप गरजेचे असा. आता फॉरेस्ट कवर म्हणता असताना डेन्स फॉरेस्ट असतात ते पळता, प्रायव्हेट फॉरेस्ट असतात ते पळता, कसे मेजर करतात आणि ते वाढवपाक किती तुम्ही मेजर्स घेतले?
1: कॅल्क्युलेशन करता एक फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडिया

0: दोन आमचे हे आसा ते थ्रू सॅटलायट डेटा कॉम्प्युटेशन करता. आतां एवरी 3 इयर्स ते एक रिपोर्ट तयार करता स्टेट ऑफ द फॉरेस्ट रिपोर्ट म्हणून इंडियेचो. ते हेतून ते थ्रू सॅटलायट डेटा रिमोट सेन्सिंगान ते कॅल्क्युलेट करता. आतां तातूंत खूब एडवान्स आयले आसा. कित्याक पयलीं फक्त फॉरेस्ट कवर आमी पळयताले. तुम्ही जर 20 वर्सां पयली 15 वर्सां पयलींचे पळयताले फॉरेस्ट कवर. आता तेंच्यांनी तेंचे रेजोल्युशन इतले हे जाला की आता ट्री कवर पळयता. आणि गोंयान आमी मोर देन 61% ट्री कवर ऑलरेडी अचीव केल्ले आसा. म्हणजे ट्री कवर पळयत जाल्यार तशें ग्रीनरी हातून गोंय खूप फुडें आसा.
1: म्हणून आमी पाचवे गोंय म्हणटाना हेच कारण आसा की आमचे पाचवे चार चादर जी आमच्या गोयचेर ओढलेली आसा आणि खरेच खूप बरे काम करता सर तुम्ही. बिकॉज पर्सेंटेज वाईज जर पळयले 31 to 34 आमी म्हणटा की हो 3 or 4 आकड्याचो डिजिट हा, पण ते गोंयभर जर पळयत कितली झाडां अंदाज जातली सर?
0: तो खूप असा म्हणजे आणि एक आमचे डेव्हलपमेंट असा म्हणजे रिलेटेड टू नोटिफिकेशन ऑफ प्रायव्हेट फॉरेस्ट. जे फॉरेस्ट एरिया प्रायव्हेट एरियन असा ते आता गॅझेट नोटिफिकेशन फक्त गोयातच केले असा. आता पर्यंत 4 नोटिफिकेशन मोर देन 20 square kilometers कवरेज केल्ली असा. जे प्रायव्हेट एरियन जे रान असा दॅट इज नोटिफाईड एज अ प्रायव्हेट फॉरेस्ट. म्हणजे तसे फॉरेस्ट कवर जर म्हणत जाल्यार तसे खूप इन्क्रीज झाले असा त्या खातीर.
1: सर गोयात जेव्हा अफॉरेस्टेशन तुम्ही आता झाडां रोवपाक जाय प्रिझर्व करपाक जाय आणि झाडां लावपाक जाय, अफॉरेस्टेशना खातीर तुम्ही खयची एरिया चढ प्रायोरिटायज करता?
0: आमची चड ऑलमोस्ट लँड एरिया अशी फॉरेस्ट एरिया सगळी कवर झालीच असा ग्रीनरी हातून. म्हणजे डिपार्टमेंट जे प्लांटिंग करता लास्ट 3-4 वर्सां जे असं मायनिंग रिजेक्ट डंप्स असा त्या जाग्यार पहिली एकेशिया बीन प्लांटिंग करताले. म्हणजे किती आणि खंयचे झाडां जायनासले
1: फास्ट.
0: तर आता ते रिप्लेस करून फॉरेस्ट्री ट्रीज आम्ही रायता. आणि आम्ही आमच्या हातून डिफरंट एक्सपेरिमेंट्स करून असे सक्सेस भाटी या सांगे एरिया तालुक्यात एक भाटी प्लांटेशन केले असं मायनिंग डंप ते खूप सक्सेसफुल झाले असा भाटी. आणि त्यांचे आमच्या स्टाफाक अवॉर्ड दिले असा. ते कित्याक माइंड डंप युजली असता न्ही ते सकयल्ले सॉइल असता जेतून न्युट्रियंट्स काय असना. तर जेव्हा आमच्या डिपार्टमेंटान प्लांटेशन केले खूप एक्सपेरिमेंट्स केले त्या एक आम्ही ते मशरूम वेस्ट असता ते फार्माच्या विकते घेऊन ते मिक्स केले. वर्मी कंपोस्ट घालून हे प्लांटेशन ड्राईव्ह आम्ही केले. ते आता सध्या आम्ही डिपार्टमेंट जे प्लांटिंग करता फॉरेस्ट एरियात हे मायनिंग डंप एरियाज असा. आणि दुसरे वन महोत्सव हेजे खातीर आम्ही आता एरियाज आता गोवा इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनान आमकां जागा दिता प्लांटिंग करपाक. आम्ही लास्ट वीक पिसुर्ले इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनान 1,500 square meters प्लांटिंग 1,500 रोपे आम्ही रोयले त्यांचे प्लांटेशन प्लॉट.
1: आता हो ड्राईव्ह इंडस्ट्रियल एरियाज जे हा प्रत्येक एरियात तुम्ही वतले आणि प्लांटेशन.
0: आता इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनान म्हटलं की एव्हरी इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आमकां एक प्लॉट दितले जे डिपार्टमेंट प्लांटिंग करतले आणि त्याचे आम्ही मेंटेनन्स डिपार्टमेंटच करतले.
1: अरे वा, ओके. ऑलरेडी सुरू झाले?
0: सुरू झाला ऑलरेडी.
1: तुम्ही भाटीचो तुम्ही एक प्रकल्प सांगितलं सक्सेसफुल झाला तुमचा सर.
0: हय, तो खूप बरं सक्सेसफुल झाला.
1: वा, गोयन सर खयच्या एरियेन आम्ही पळयता की तुम्ही आता उलयताना आम्ही ऐकले की 3 तरेचे भाग असा तुम्ही जेव्हा फॉरेस्ट म्हणता लेटराईट म्हणता और कोस्टल, खयच्या एरियेन खयची झाडां लावप चड गरजेचे तुमकां दिसता सर?
0: जे लेटरायटिंग म्हणजे आमचे गोयचे जर जॉग्राफिक रिजन पळयत एक पश्चिम घाट असा आणि कोस्टल असा आणि त्याच्या मधी लेटरायटिक प्लेटोज असा. लेटरायटिक प्लेटोज जे असा नॅचरली त्याचे डेन्स वेजिटेशन असना. जर तू थंय झाडां मोठी रोवपाक गेलो तू थंयची इकॉलॉजी डिस्ट्रॉय करता. म्हणून ते एरियेन स्पेसिफीक तसलीच झाडां रोवची पडटा. एक थंय असा ते भिरंडी जाता थंय काजूचे जाता आणि प्लस थोडी रानटी झाडां असा ती आम्ही पहिली लहान असताना वयताले पण डोंगरांनी चुन्ना मिळवपाक ती सगळी झिझिपस स्पिसीज असा बोराची स्पिसीज ते स्पिसीजची झाडां काट्याची
1: कमी
0: झाल्या. ते कमी झाला म्हणजे कित्याक ते एरियाज जे असा ती क्लिअर करता लोक म्हणून त्याचे प्रोपगेशन झाले.
1: मजा वेगळी आली जाऊपाची. सर जेव्हा आम्ही वेस्टर्न घाट शहरी जेव्हा वयता त्यांना कसली झाडां?
0: वेस्टर्न घाटात आता आम्ही किती करतो फॉरेस्ट डिपार्टमेंट आता किती ह्युमन वाईल्ड लाईफ कॉन्फ्लिक्ट खूप जाता. तर आम्ही फॉरेस्ट एरिया नेबरिंग टू प्रायव्हेट एरिया जी असा थंय आम्ही मेनली फ्रूट बेरिंगच लायता. म्हणजे ऍटलीस्ट जांभळ चीच बीन ती सगळी असा.

0: प्लस डेलिनिया म्हणून ते सगळे करिया अर्बोरिया हे स्पिसीस जे आसा ते फ्रुट्स आसा तांकां ते माकडांक बीन जाय पडटा. तर ते जर फ्रूट बेरींग आमी डेन्स प्लांटेशन थंय केले म्हणजे जनावरां जी रानांतल्यान शेतांत येतात ती एटलिस्ट बंद जातले म्हणून त्या खातीर करता. आणि जे हातून प्रायव्हेट एरियाज आसा तातून आमी रेकमेंड करता टिंबर स्पिसीस म्हणजे जॅकफ्रूट जांभळ हे फ्रूट बेरींग आसाच प्लस आणि दुसरे मेलायना अर्बोरिया म्हणून आसा ते स्पिसीस असे जे टिंबर व्हॅल्यू येतात म्हणजे तुमकां फाल्यां ते रेव्हेन्यू मेळूंक जाय ते हातूनच्या झाडांक.
1: बरोबर. कोस्टल रिजनांनी
0: कोस्टल रिजनान आम्ही आता एक एक्सपेरिमेंट केल्लो हे वर्षा की जेन्ना आमचे काजू फेस्त जाल्ले त्यांना आम्ही एक केले की 3-5 पंचायतीन काजूची झाडां रोयली. कित्याक काजू रेव जी आसा म्हणजे सँडी एरियाज थंय काजू बरे जाता म्हणजे ते एरियाजान आम्ही प्लांटिंग आता एक्सपेरिमेंट केला म्हणजे ऍटलिस्ट ते रेव्हेन्यू ते पंचायतकच मिळतं पंचायत स्पॉन्सर्ड हे जाता प्लांटिंग करता ते एक असा. प्लस बाकीचे झाडां म्हणजे आता युजली लोक सुरूची जाता पण सुरूची लावपाची गरज ना लोकल झाडां लायल्यार बरी जातात.
1: आम्ही हे आज उलयता त्याचे कारण असा 1 तारखेच्या वन महोत्सव ड्राईव्ह सुरू जातलो डिपार्टमेंटाचो आणि ताज्या अंतर्गत वेगवेगळे प्रोग्राम्स आता जावपाचे असा सर. ह्या वर्षा स्पेसिफिक किती थीम ऑर किती असा सर ज्या तऱ्हेन प्रोग्राम जातले किती प्लॅन्ड असा?
0: वन महोत्सव अंदूचे हे टार्गेट असे असले की इंडस्ट्रियल एरियाज कव्हर करपाक आणि वन महोत्सवान आम्ही फर्स्ट वीक युजली प्लांटेशन आमचे डिपार्टमेंटाचे हे करता आणि फुल महिनो जुलै महिनो जो असा ते आम्ही आमचे सगळे नर्सरींनी आम्ही फ्री डिस्ट्रीब्युशन करता सॅपलिंग्सचे सगळे नर्सरींनी. बाकीचे थ्रू आउट द इयर थंय सेल असता 10-15 रुपया सबसिडायज रेट असता आणि इन्स्टिट्युशन स्कूल्स कॉलेजीस त्यांच्यानी जर आयले त्यांना फ्री सप्लाय थ्रू आउट द इयर देतात.
1: युथ जो असा तो मेजर फॅक्टर असता खंयच्याही गोष्टीचा सर. आम्ही कॉलेजीस किंवा स्कूल्स म्हणता त्यांच्या खातीर स्पेशल किती तुम्ही अरेंज केले असा?
0: हय स्कूल थ्रू स्कूल्स आम्ही आता ऍक्च्युली वन महोत्सव त्यांना करता न्ही त्यांना थ्रू स्कूल्सच करता आम्ही स्कूल्स आणि कॉलेजीस इन्वॉल्व करूनच करता.
1: बरोबर.
0: आणि युजली खंयचे एज्युकेशनल इन्स्टिट्यूट खंय ते फुडें येतात आमकां आमच्या जाग्यार प्लांटिंग करा ते आमचे कॉस्टार आम्ही वचून थंय प्लांटिंग करून दिता तांकां वन महोत्सवाच्या
1: टायमार. सो हे केन्ना ते केन्ना पर्यंत चलतले आणि कसं असतलं स्वरूप?
0: 1 जुलै ते 10 जुलै पर्यंत युजली आमचे प्रत्येक तालुका लेवल प्रोग्राम्स जाता.
1: सर गोयन आता इतले वर्ष वन महोत्सव बीन करतात असे सक्सेस स्टोरीज असा ज्यांच्यानी आपण जाऊन खंयचे इन्स्टिट्यूशन म्हणा किंवा हे त्यांच्यानी आपण जाऊन व्हडलो ड्रायव्ह केल्लो असा?
0: हय तसे खूप केसीस जाल्ले असा. एक आमचे हांगा ITI जे असा सावड्ड्या त्यांच्या एरियेन आम्ही एक ऑलमोस्ट 5,000 झाडं एकाच दिसा राहिली जेव्हा कोविडचे वर्ष ते ऍक्च्युली 2019-20 ते वन महोत्सव थंय केल्लो त्यांना ऑनरेबल मिनिस्टर त्यांनी येऊन प्लांटिंग केले आणि सगळे स्कूल स्टुडंट्स त्यांच्यानी प्रत्येकानं एक एक पिठान झाडां रोयली तशी.
1: सर झाडाचे महत्व हे आम्ही फक्त म्हणता की आमकां फळां मेळटली त्याच्या व्यतिरिक्त आमकां लाकडा मेळटा ही कॉमन गोष्टी सांगता त्याच्या बाहेर आमकां उदक सारखे मेळटा म्हणजे जे
0: ग्राउंड वॉटर
1: टेबल ते ऍक्च्युली इफेक्ट जातात अजून.
0: हय हय जे जाग्यार झाडां असा थंय वॉटर लेवल ग्राउंड वॉटर खूप हाय असता ते ऑटोमॅटिकली जाता. प्लस अनदर आणि एक असं क्लायमेट चेंजच्या हेजेर खूप
1: क्लायमेट चेंज आम्ही उदय उलतले इज इट रियल क्लायमेट चेंज आता जाताना?
0: क्लायमेट चेंज इज अ नॅचरल प्रोसेस तो क्लायमेट चेंज जाताच पण आमचे हे असा की क्लायमेट चेंज ऍक्सलरेट जाऊंक जायना आमचे बिकॉज ऑफ ह्युमन इंटरफेरन्स. आमचे जितले पोल्युशन वाडटा तितून म्हणजे सपोज क्लायमेट चेंज 2000 वर्सांनी 2 डिग्री वाडपाची असा ते जावपाची जातलीच पण आमी जर पोल्युशना कारणान तेच जर 500 वर्सांनी जातले तो इफेक्ट म्हणजे बाकीचे सगळे जीव जंतूचेर खूप इफेक्ट जातलो आणि प्लस सी वॉटर रायज जावपाचे हे बीन सगळे ह्युमन इंटरफेरन्सान जाऊंक जायना तितलेच आम्ही केअर घेता म्हणून आम्ही एफर्ट्स घेता जे आम्ही आता पोल्युशन कमी करपाचे म्हणता इंडस्ट्रियल वेस्ट हे कंट्रोल करपाचे प्लास्टिक वेस्ट हे सगळे क्लायमेट चेंजा खातीर आम्ही जे करता प्रोसेस मनशा लागून इफेक्ट जाऊंक जायना म्हणून. अदरवाईज क्लायमेट चेंज इज अ नॅचरल प्रोसेस.
1: खूप बऱ्या तरेन तुम्ही एक्सप्लेन केलं बद्दल सांगताना खूप बऱ्या तरेन कारण

0: म्हाका ही गोष्ट म्हणजे आमी पळयताना की आमी कितें तरी करता आनी क्लायमेट चेंज जाता असो जो एक थिंकींग आशिल्लो खुबशे जातल्यान आसतलो की हा क्लायमेट चेंज आमी कितें तरी वायट करता म्हणून जाता पूण ते एक्सेलरेटेड आमी करता आनी ते जावपाचे जातले पूण ते आमी एक्सेलरेट करपाक जायना हाज्या खातीर कांय प्रिकॉशन्स आमी
1: घेवपाक जाय. नेचर हॅज टू टेक इट्स कोर्स.
0: गोय ओवरऑल तुम्ही जेन्ना पळयता न्ही सर, तुम्ही ऑफिसर असा, तुमका झाडां बद्दल चड माहिती आसतली, गोय कशें पळयता तुम्ही?
1: ना, एज अ फॉरेस्ट आमी बेजिकली पयली कशें आसले एटिट्यूड, पयली फॉरेस्ट वॉज अ पोलिसींग एटिट्यूड, म्हणजे झाडां कोणाक कट करूंक जायना ते, बट डेट एटिट्यूड हॅज चेंज नाव. बेजिकली आतां आमी मोर, वी आर मोर इन टू गेटिंग कम्युनिटी, म्हणजे आतां फॉरेस्ट रायट्स एक्ट आयलो तातूंत आतां कितें करता, पयलीं कशें जातालें की रानांत जर मनीस रावता इट इज एगेन्स्ट हे जाता, पूण आतां आमी फॉरेस्ट रायट्स, लोकांचे रायट्स आमी रेकॉग्नायज करता आनी आमी तांकां जागो दिता फॉरेस्टांत रावपाक.
0: आतां प्रायव्हेट फॉरेस्टांत सुद्दां कोणाक जर झाडां आपली वाडोवपाक जाय जर ताच्या खातीर
1: प्रायव्हेट फॉरेस्टांत न्ही झाडां कापूंक जायना अशें ना, फक्त इतलेंच आसा की ताका एक मॅनेजमेंट प्लॅन आसूंक जाय, एप्रूव्ड मॅनेजमेंट प्लॅन. तेंच्यांनी जर एक मॅनेजमेंट प्लॅन ताजो बरयलो आनी तो डिपार्टमेंटा कडेन एप्रूव्ह करून घेतलो, तांकां ती झाडां हार्वेस्टी करूंक मेळटा.
0: खूब बऱ्यो गोष्टी आसा ह्यो डिपार्टमेंटाच्यो, ज्यो लोकां कडेन बऱ्या तरेन पावपाची सर गरज आसा. ह्या वर्सा जेन्ना वन महोत्सव तुमी मनयतले सर न्ही, तुमची मॅसेज कितें आसतली आमच्या लोकां खातीर?
1: हे मॅसेज इतलेच की झाडां म्हणजे अशें विचार करूं ना की आज झाड रोयले म्हाका ते कापूंक मेळचें ना अशें ना. ट्री फेलिंग जो प्रिजर्वेशन ऑफ ट्रीज एक्ट आसा, इट इज जस्ट अ रेग्युलेशन फॉर फेलिंग, यू आर अलाउड टू फॉल. तितून जे तुम्ही पळयलं सेक्शन्स पळयतले आनी तितून फॉर्म्स आसा, ए बी सी फॉर्म्स आसा, फक्त ट्री फेलिंगाचेच फॉर्म आसा.
0: ओके,
1: ते बॅन ना खंयच.
0: ओके,
1: सो यू कॅन फेल युअर ट्रीज, ओनली देर इज अ रेग्युलेशन ऑफ हाऊ मेनी ट्रीज यू कॅन फॉल विदीन वन एरिया, तशें तितलेच कंट्रोल करपाक.
0: आमी जेन्ना एज एक मनीस म्हणून जेन्ना विचार करता न्ही सर, ह्यो गोष्टी झाडांच्या प्रती तितलो आमकां आसता, थोड्यांक खूब आसता मोग आसता, पूण खुबशे लोक अशे आसा की झाड म्हटले काय तांकां तितलो मोग नासता. तो कित्या खातीर हो बिहेवियर जाता?
1: ना, युजली ते एंग्झायटी आसता की आपणांक झाड कट करूंक मेळचे ना म्हणून. आनी एक लक्षांत दवरूंक जाय की झाड हे एकच आसा जे रिजनरेट जाता. तुजे आनी खंयचेय हे आसा ते एकदा काढले काय तुजे सोपले. सपोज यु आर रिमुव्हिंग स्टील, मायनिंग करता, एकदा ते ओर सोपलो काय जाले तुजे कंप्लीट जाले. झाड एक हे आसा, कार्बन सोर्स आसा. तो एक झाड कापले काय परत रिजनरेट जाता, तितलेच क्वांटिटी रिजनरेट जाता.
0: बरोबर. या वन महोत्सव म्हाका जर झाड घेवपाक जाय सर न्ही, हांव आनीक खंयसर येवपाक शकता हे झाड घेवपाक सर? अशे
1: आमचे प्रत्येक तालुकान आमचे नर्सरीज आसा, आनी जशे सेंट्रल नर्सरीज आसा ते आतां नॉर्थ गोवान धारबांदोडा, वाळपय, केरी, उजगांव आनी पेडणे आसा. मागीर साउथ गोवा मडगांव आसा, काणकोण आसा, केपें आसा, प्लस आनी एक आमचे बाकीचे डिविजनाचे नर्सरीज आसा. हांगा तिस्क उजगांव आसा, वालकिणी आसा सांग्या, आनी प्लस हांगा फोंडा आसा धवळी. ते सगळे नर्सरीजांत तुम्ही जुलयान म्हयन्यान आयले जाल्यार तुमकां फ्री मेळटले, नाल्यार बाकीच्या वेळार आयले जाल्यार 10 रुपया एक रोपो आसता, 10 ते 15 रुपया.
0: सो ताजो फायदो घेयात, लायात इतले म्हणजे लायनी जतनाय घेया, ही खूप महत्वाची आसा. 5 वर्सां जर जतनाय घेतली तर मागीर आपणूच वाडपाक शकता, ही खूप महत्वाची गोष्ट. पंचायत लेवलाचेर सर कितें जाता, कितें प्रोग्राम गोंयांत? कारण पंचायत ही अशी बॉडी असता जी प्रत्येक विलेजीन लक्ष दवरू शकता.
1: हय, इंडिव्हिज्युअल पंचायत येता आमचे कडेन, आमी तांकां सपोर्ट करता प्लांटिंग.
0: बरोबर,
1: प्लांट हे फ्री दिता.
0: आनी एक गोष्ट सर डिपार्टमेंटाची म्हाका खूब बरी दिसता, ती तुम्ही अशा तरेचे फेस्टिवल्स सध्या आमच्या फुड्यान दवरल्यात जे सादेपणान आमकां तेजे महत्व खबर नाशिल्ले. बर्ड फेस्टिवल म्हणा, कॅज्यू फेस्टिवल तुम्ही मनयलो. सो ह्या फेस्टिवला फाटले आयडियाज कितें आशिल्ली आनी ताजो सक्सेस कसो पळयता तुम्ही?
1: फेस्टिवल्स आतां बर्ड फेस्टिवल केल्लो बेजिकली हायलायट करपाक की गोंयांत आमचे बायोडायवर्सिटी कितली बरी आसा, ती बर्ड नंबर ऑफ बर्ड्स, तातूंत स्टुडंट्सांक आनी एक एनकरेज करपाक एज अ टुवर्ड्स एक्सपोजर टू वायल्ड लायफ, म्हणजे एज अ अनदर एवेन्यू फॉर प्रोफेशन. कित्याक प्रोफेशनल बर्ड वॉचर्स आसता, इट इज अ व्हेरी गुड प्रोफेशन.
0: आणि सुंदर रितीन केली. हांवें तांबडी सुल्ला जेन्ना केल्लो तेन्ना अटेंड केल्लो, तुम्ही तांची ट्रेल्स दवरलेली आनी सगळी माहिती दिताली. म्हाका दिसता जे गोयकार जांकां गोंय आवडटा, तांकां पर्यावरण आवडटा, तांच्यानी ह्या फेस्टिवलांक रेजिस्टर करचे. फक्त प्रोग्राम्स म्हणून न्ही जाल्यार ती स्टडी, तुमचो टूर आसता न्ही.

0: विच इज व्हेरी इम्पॉर्टंट म्हाका दिसता.
1: आनी तातूंत आमी टॅक्निकल सेशन्सूय दवरता
0: हय
1: जितून अवेरनेस वाडटा म्हणजे ऑल ओवर द कंट्री कितें कितें काम चालू आसा.
0: एक्झॅक्टली
1: ते सगळे फेस्टिवलान आसता इवन फॉर कॅज्यू फेस्टिवल ऑर फॉर बर्ड फेस्टिवल ते टॉपिकाचेर आमी टॅक्निकल सेशन्स दवरतात.
0: टॅक्निकल सेशन्स हे काम म्हाका दिसता जे कॉर्पोरेशन आसात तुमचे खूप बरे तरेन करता. आनी एक गोष्ट जी ह्या वन महोत्सवाक आमी सगळे जण निर्धार करूया की आमी झाडां वाचयतले, झाडां रोयतले, ताची जतनाय घेतले. कारण सरान जशें सांगलें की हे तुमकां फाल्यां कापपाक कितें जर अडचण जाली जाल्यार कापपाक मेळचें ना अशेंतली गोश्ट ना. ताका कापपाक बॅन ना, तुमकां रेग्युलेशन्स काय आसा ते फॉलो करचे पडटले. ज्यो आमकां रस्त्यार जेन्ना गाडी चलयता आमी फाल्यां जर पुलीस आडयतले म्हणून गाडी घेनासतना कोण रावचो ना. सो गाडी घेतले रस्त्यार चलयतले ते रेग्युलेशन्स आमकां मेंटेन करचे पडटा गाडी चलयताना रुल्स एंड रेग्युलेशन. सेम वे झाडां लाया, झाडां व्हडली करा. आनी जर तुमकां फाल्यां केन्नाय कितें त्रास जाता जाल्यार तुमकां सरकार किंवा जे डिपार्टमेंट आसात तुमकां मदत करपाक ते कशे रितीन करूं शकता हे आमी फुडें सुद्दां उलोवपाक शकता. सर देव बरें करूं, तुमी इतली म्हायती आमकां दिली आनी म्हाका दिसता ही खूब म्हत्वाची म्हायती आशिल्ली ह्या वन महोत्सवाक. एक तारीख ते एका विका खातीर एक्चुली आसता पूण हो पुराय जुलय म्हयनो तुमी मनयतले वन महोत्सव. बेस्ट ऑफ लक सर आनी आमचें गोंय सांबाळून दवरपा खातीर तुमकां खऱ्यांत मना काळजांतल्यान देव बरें करूं म्हणटा सर. देव बरें करूं.
1: थँक्यू.
2: वन महोत्सव आणि फॉरेस्ट कवर इन गोवा ह्या विषयाचेर अमर हेबलेकर हांची सचिन सुल्लीकर हांणी घेतलेली मुलाखत निकतीच तुम्ही ऐकली.

0: हांव नयना आडारकार म्हजे साहित्यीक जिणेतल्या वाटचालीत मैलाचो फातर थारिल्ले आकाशवाणी अंदू 90 वर्सां जातात. आकाशवाणीन कितल्याशाच नवोदीत साहित्यिकांक विचारांच्या मुक्त मळबांत उरपाक प्रोत्साहित केला आणि करीत आसा. आकाशवाणीन म्हजे फाटी 48 वर्सांचे नाते. म्हाका घडोवपांत आकाशवाणीचो व्हड वांटो आसा. हांव म्हज्यो खोस बरी शुभेच्छा प्रकटायतां.
1: आयकुप्यानो, तुम्ही ऐकतात चावडेर ही कार्यावळ. आमची ही कार्यावळ फुडें व्हरतना ऐकुया कुणाल गांजावाला हांचो आवाज.

ऐकू प्यानो, कुणाल गांजावाला हांच्या आवाजान तुम्ही हे गीत ऐकले. साईश पानंदीकर हांची रचना आशिल्ली आणि इतल्यान चावडेर ही कार्यावळ हांगाच सोंपता.

सप्तसूर आकाशवाणीच्या संग्रहालयातल्या घेतलेली कार्यावळ सप्तसूर शास्त्रीय संगीताची सोप्या पद्धतीन ओळख करून दिवपी कार्यावळ सप्तसूर संशोधन लेखन आणि निवेदन पंडित योगराज नाईक सप्तसूर दर आयतारा सकाळी 7:30 आकाशवाणी पणजी केंद्रात.

0: कलात्मक गोय आयकात म्हादय चॅनलार दर सोमारा सकाळी 7:45
1: जाल्यार ब्रेस्तारा सांजेच्या 8:15
2: कलात्मक गोय गोयच्या प्रयोगजीवी कलांची वेगवेगळी तासा मांडपी ही वळेरी
0: सांगाता गोयच्या लोककलेच्या ज्येष्ठ अभ्यासकांची मता
3: गोयच्या लोकपरंपरेत मेळपी नाटक संगीत आणि नाच हे जे वेगवेगळे कला प्रकार असतात हे आम्ही समजून घेऊपा जाय आणि सांभाळपाचा यत्न करूंक जाय.
0: कलात्मक गोय वळेरी घेऊन येता डॉक्टर साईश देशपांडे.
2: कलात्मक गोय
1: ऐकूंक रावात ही वळेरी दर सोमारा सकाळच्या सभेंत 7:45 जाल्यार दर बिरेस्तारा सांजेच्या सभेंत 8:15 आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्या

0: श्रद्धा मुखेडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. कर्जमुक्ती योजनेचे निकष शिथिल केल्यानं महाराष्ट्रातल्या अतिरिक्त 23 लाख शेतकऱ्यांना होणार फायदा. रेल्वेसाठी भूसंपादनाच्या प्रक्रियेकरता रेलभूमी हे नवीन पोर्टल सुरू करण्याची रेल्वेमंत्र्यांची घोषणा. भारत युके व्यापार करार उद्यापासून लागू होणार. फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज फ्रान्सचा सामना स्पेनशी आणि इंग्लंड विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारतापुढे विजयासाठी 259 धावांचं आव्हान. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या निकषात सुधारणा करायलाही मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली. शुक्रवारी विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी याची घोषणा केली होती. यामुळे 13 लाख शेतकऱ्यांना 50,000 ऐवजी 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळेल. याशिवाय नियमित परतफेडीची अट रद्द केल्यानं 23 लाख शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ मिळेल. पालघर जिल्ह्यात दापचरी इथं आंतरराष्ट्रीय दर्जाचा कृषी बाजार उभारायलाही राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. रेल्वेच्या विस्तारीकरणासाठी भूसंपादनाच्या प्रक्रियेचं व्यवस्थापन व्हावं या उद्देशानं रेलभूमी या नावाने पोर्टल सुरू करण्यात येईल अशी घोषणा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली. ते आज नवी दिल्ली इथं भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरणासाठी हाती घेतलेल्या सुधारणांबाबत बातमीदारांशी बोलत होते. रेल्वे मंत्रालयानं बांधकामासह अन्य क्षेत्रात सुधारणा केल्या आहेत. आता खतांची वाहतूकही रेल्वे कंटेनरमधून केली जाऊ शकते. विद्युत निर्मिती प्रकल्पांमधून निर्माण होणाऱ्या फ्लाय ऍश राखेची वाहतूक आता कंटेनरमधून केली जाईल असं अश्विनी वैष्णव यावेळी म्हणाले.
1: अगर हम फ्लाय ऍश का एक अच्छा ट्रान्सपोर्टेशन मेकॅनिझम बना सकते तो देन वी कॅन यूज फ्लाय ऍश इन इकॉनॉमिक वे सिमेंट में प्रोडक्शन में यूज कर सकते हैं या फिर रोड कंस्ट्रक्शन या किसी दूसरे कंस्ट्रक्शन में हम काम में ले सकते हैं. अभी तक क्या चैलेंज आता था रेल ट्रांसपोर्टेशन में जब उसको वैगन में भरते हैं तो फ्लाय ऐश बहुत फाइन होने से उसको लोड करने के टाइम में बड़ा पॉल्यूशन होता है. सो दैट्स व्हाई वी ब्रॉट दिस रिफॉर्म फ्लाय ऐश के लिए स्पेशल कंटेनर डिजाइन किया है.
0: राखेच्या वाहतुकीसाठी एकीकृत परवाना प्रणालीची घोषणाही अश्विनी वैष्णव यांनी यावेळी केली. ही प्रणाली जास्तीत जास्त 2 वर्षात सर्व प्रकल्पांमध्ये लागू केली जाईल असं ते म्हणाले. ब्रिक्स देशांमध्ये सामाजिक सुरक्षा कौशल्य कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सन्मानजनक रोजगार यासारख्या क्षेत्रांमध्ये सहकार्य करण्याची प्रचंड क्षमता असल्याचं केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडवीय यांनी म्हटलं आहे. ते आज हैदराबादमध्ये ब्रिक्स व्यापार संघटना मंच शिखर परिषद 2026च्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. देशातल्या पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल पंपावरच्या इंधनाचा दर्जा तपासण्याची मोहीम तीव्र केली आहे. इंडियन ऑइलनं गेल्या आठवडाभरात 10,000 ठिकाणी अचानक तपासणी करून 8,500 अधिक गुणवत्ता चाचण्या केल्या. हिंदुस्तान पेट्रोलियमनं सुमारे 4,000 तर भारत पेट्रोलियमनं 900 अधिक अशा प्रकारच्या चाचण्या केल्या. या चाचण्यांमध्ये भेसळीची कुठलीही तक्रार आढळली नसल्याचं पेट्रोलियम कंपन्यांनी म्हटलं आहे. वाराणसीतला ज्ञानवापी मशीद तंटा मध्यस्थामार्फत सोडवायला हिंदू आणि मुस्लिम दोन्ही पक्षकारांनी नकार दिला आहे. या प्रकरणी तोडगा काढण्यासाठी न्यायालयाबाहेर मध्यस्थामार्फत चर्चा घडवण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले होते. त्यानुसार स्थापन झालेल्या समाधान समारोह लवादासमोर आज दोन्ही पक्षांनी आपापली भूमिका मांडली. मध्य प्रदेशातल्या भोजशाला मंदिर संकुल प्रकरणाची सुनावणी रोजच्या रोज करून घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने होकार दिला आहे. मात्र या संकुलात मुस्लिमांना दर शुक्रवारी नमाज अदा करण्याची आणि हिंदूंना विशिष्ट दिवशी पूजा अर्चा करण्याची तात्पुरती परवानगी न्यायालयानं दिली नाही. त्याऐवजी या मंदिरालगत मुस्लिमांना दर शुक्रवारी दुपारी 1 ते 3 या वेळात नमाजाकरता जागा उपलब्ध करून द्यावी असे निर्देश न्यायालयानं मध्य प्रदेश सरकारला दिले आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारत आणि युनायटेड किंगडम दरम्यानचा सर्वसमावेशक

आर्थिक आणि व्यापार करार उद्यापासून लागू होणार आहे. या महत्वाच्या करारामुळे भारतातून युकेमध्ये होणाऱ्या 99% निर्यातीवर कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही. या पथदर्शी आराखड्याच्या मदतीनं 2030 पर्यंत परस्परांबरोबरच व्यापार दुप्पट करून तो 100 अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत नेण्याचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलं आहे. हा करार भारताच्या व्यापार क्षेत्रातल्या प्रगतीचा महत्वपूर्ण टप्पा असल्याचं वाणिज्य सचिव राजेश अग्रवाल यांनी आज नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. या कराराचा लाभ अनेक क्षेत्रांना होणार असून आयात शुल्कात कपात होणार आहे. हा करार दुग्ध व्यवसाय आणि कृषी क्षेत्राला सुरक्षा प्रदान करत भारतीय वस्तू आणि सेवांना बाजारपेठा उपलब्ध करून देईल असं ते म्हणाले. हा करार भारतीय व्यावसायिक आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी देखील लाभदायक असल्याचं त्यांनी सांगितलं. सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं आज आपली R3 म्हणजेच त्रिभाषा सूत्राबाबतची भूमिका जारी केली. त्यानुसार तिसऱ्या भाषेचं मूल्यांकन केवळ शाळेतल्या अंतर्गत परीक्षांद्वारेच केलं जाईल. तसंच चालू शैक्षणिक वर्षात सीबीएसई बोर्ड तिसऱ्या भाषेची परीक्षा घेणार नाही. नववीमध्ये जे विद्यार्थी R3 उत्तीर्ण होणार नाहीत त्यांना 10वीमध्ये प्रवेश दिला जाईल. मात्र त्यांनी 10वीच्या वर्षात ही परीक्षा उत्तीर्ण होणं आवश्यक आहे. इयत्ता 8वीमधील 3 भाषांची निवड इयत्ता 9वीमध्येही कायम राहील आणि त्यापैकी एका भाषेची निवड R3 म्हणून करावी लागेल असं सीबीएसईनं स्पष्ट केलं आहे. पंजाब सरकारनं नशेखोरीविरुद्धच्या मोहिमेअंतर्गत अंमली पदार्थ तस्करांच्या 847 कोटी रुपयांच्या मालमत्ता जप्त केल्या, नष्ट केल्या तसंच 73,000 अंमली पदार्थ विक्रेत्यांना अटक केली. या मोहिमेला 500 दिवस पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित वार्ताहर परिषदेत पंजाबचे आरोग्यमंत्री डॉ बलबीर सिंह यांनी ही माहिती दिली. गेल्या 4 वर्षात पंजाबमध्ये अंमली पदार्थ तस्करांकडून 6,400 किलोपेक्षा जास्त हिरोईन जप्त केल्याचं त्यांनी सांगितलं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणची नाकेबंदी करण्यासाठी होर्मुझच्या समुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या जहाजांवर शुल्क आकारण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर काही तासांमध्येच अमेरिकेनं आज इराणच्या बंदरांवर हल्ले सुरू केले. त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणनंही मध्य पूर्वेतल्या अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांवर हल्ले केले. दरम्यान होर्मुझच्या समुद्रधुनीत 2 तेलवाहू जहाजांवर आज इराणनं केलेल्या हल्ल्यामध्ये एका भारतीय खलाशाचा मृत्यू झाला तसंच 10 जण जखमी झाले. याबद्दल भारतानं इराणी दूतावास उपप्रमुखांकडे तीव्र निषेध नोंदवला आहे. या जहाजावर 39 भारतीय खलाशी होते. पश्चिम आशियातल्या घडामोडींवर आपलं बारकाईनं लक्ष असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं असून होर्मुझच्या समुद्रधुनीतून सुरक्षित आणि सुरळीत व्यापारी जलवाहतूक राहावी असं आवाहन केलं आहे. जगाची आर्थिक आणि ऊर्जा सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी ही बाब अत्यंत महत्वाची असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ता रणधीर जयस्वाल यांनी आज नवी दिल्ली इथं प्रसारमाध्यमांना बोलताना सांगितलं. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीतला पहिला सामना आज फ्रान्स आणि स्पेन यांच्यात होईल. अमेरिकेत टेक्सास इथल्या डलास स्टेडियमवर हा सामना भारतीय वेळेनुसार मध्यरात्री 12:30 सुरु होईल. सलग तिसऱ्यांदा अंतिम फेरीत धडक मारण्याच्या इराद्यानं फ्रान्स मैदानात उतरेल तर 2010 विजेते पदक पटकावल्यानंतर पहिल्यांदाच अंतिम फेरीत पोहोचण्याचं स्पेनचं लक्ष असेल. उपांत्यपूर्व सामन्यात फ्रान्सनं मोरोक्कोचा 2-0 असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे तर स्पेननं बेल्जियमवर 2-1 अशी मात केली. भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या एक दिवसीय क्रिकेट मालिकेत आज बर्मिंगहॅम इथं सुरु असलेल्या पहिल्या सामन्यात इंग्लंडनं भारतापुढे विजयासाठी 259 धावांचं आव्हान ठेवलं आहे. इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 47 षटकं आणि 5 चेंडूत सर्वबाद 258 धावा केल्या. त्यात जो रूटच्या नाबाद 76 आणि लियाम डॉसनच्या 68 धावांचा मोलाचा वाटा आहे. या दोघांनी 7व्या गड्यासाठी 121 धावांची भागीदारी केली. भारतातर्फे अक्षर पटेलनं 4 तर प्रसिद्ध कृष्णा आणि गुरनूर ब्रार यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या 6 षटकात बिनबाद 32 धावा झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. कर्जमुक्ती योजनेचे निकष शिथिल केल्यानं महाराष्ट्रातल्या अतिरिक्त 23 लाख शेतकऱ्यांना होणार फायदा. रेल्वेसाठी भूसंपादनाच्या प्रक्रियेकरता रेलभूमी हे नवीन पोर्टल सुरू करण्याची रेल्वेमंत्र्यांची घोषणा. भारत युके व्यापार करार उद्यापासून लागू होणार. फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज फ्रान्सचा सामना स्पेनशी आणि इंग्लंड विरुद्धच्या एक दिवसीय मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारतापुढं विजयासाठी 259 धावांचं आव्हान. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे

0: हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: दोनशे 233° म्हणार 1287 किलोहर्ट्स आकाशवाणी पणजी केंद्राचं हो म्हादय चॅनल ऐकुप्यानो 8:15 आणि 3 सेकंद झाले आसात. ऐकूया गीत गजल ही कार्यावळ. पहिले सुवातेर ऐकूया काव्यालिमये हांच्या आवाजान ही गजल.

ऐकुप्यानो, तुम्ही ऐकतात गोयची ल्हारा ही कार्यावळ. ऐकुप्यानो, जो दोळ्यातली भावना वळखता आणि उतरातली भावना समजता, तो मन जिकता आणि सदाकाळ काळजांत उरता.

आयकुप्यानो, एंथनी सेन, मॅबेल आणि अरोरा हांच्या आवाजान हे गीत तुम्ही ऐकले. फुडले सुवातेर ऐकूया अकासियो आणि मेल्की हांचा आवाज.

ऐकुप्यानो, प्रिन्स जॅकॉब, क्लोड डिसोजा आणि सांगात्यांच्या आवाजांत तुम्ही हे गीत ऐकले. फुडल्या सुवातेर ऐकूया पालोमी घोष हांचो आवाज.

स्वच्छ भारत घडयतना स्वच्छ मनान स्वच्छ काळजान भौशीक स्वच्छताय राखुया, आरोग्यवान राहुया. स्वच्छता ही सेवा.

0: नमस्कार, हांव कोंकणी साहित्यीक हेमा नायक. लेखन ही जशी एक सर्जनशील प्रक्रिया, तेच भशेन रेडिओवेले कार्यावळी आयकुप्यांच्या विचारांक चालना दितात. अश्योच मनभुलोवणे कार्यावळी प्रसारीत जातात आकाशवाणी पणजी केंद्रावेल्यान. हांव त्यो आयकून आनंद घेतां. तुम्ही मजरत आयकात आनी आस्वाद घ्यात.
1: आयकुप्यानो, तुम्ही आयकतात गोयची ल्हारां ही कार्यावळ आनी आमी तुमच्या खातीर घेवन येता कातारां. तर आमची ही कार्यावळ फुडें व्हरतना आयकुया सीएलडा गायता रेड रोज.

आयकुपेनो जशी मातयेतली ओलसाण मूळ धरून रावतात तशीच उतरांची गोडसाण मनशा मदले बंधन तिगोवन दवरतात।

0: कितें म्हणूंक सोदताय
1: हांव जायतें म्हणूंक
0: लोकांक तर कोंकणीक आतां म्हळ्यार लोकां लागीं नाचोंक जाता
1: आरे तूं पयलो कितें सोदमताय तूं सोदमताय इंग्लीश कांतारा म्हणल्यार लोक इंग्लीश भाशेन नाचता म्हणून
0: डेफिनेटली लोक नाचता फॉक्स ट्रॉट चा चा चा हसल बस स्टॉप
1: अरे फॉक्स ट्रॉटाक कोंकणी नांव ना रे इंग्लीश कित्याक सांगता डू यू नो द नेम ऑफ द फॉक्स ट्रॉट इन कोंकणी
0: व्हाट इज इट
1: द नेम ऑफ द फॉक्स ट्रॉट इन कोंकणी इज आंतोन जुआव फेर्नांडीस
0: अरे वा अरे आणि चा चा चा
1: चा चा चा इज पेद्रू कायतान रोद्रिगीस
0: आणि बस स्टॉप
1: दुमी गिनास पियादाद पोस्कोटो यू डोंट नो एनीथिंग
0: हांव तो रिएक्ट करता म्हणून इन इंग्लिश आय विल सिंग इन इंग्लिश द सेम सॉन्ग आय वॉन्ट यू टू सिंग इन कोंकणी आय चॅलेंज यू
1: यू चॅलेंज
0: हाउ मेनी थाउजंड
1: नॉट थाउजंड बट रुपीज
0: रुपीज एनी ऑल राईट स्टॉप द वर्ड